सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: नमस्कार, मैं हूँ मधिशन आचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. सुप्रभात, शुभ सकाळ. 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि आर्जन तुम्हाला नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये भेटण्यासाठी आलेली आहे आणि आपल्या दिवसाला छान प्रसन्न सुरुवात आपण करत आहोत मराठी गाण्यांसोबतच. आणि त्याचबरोबर आज आहे 3 ऑगस्ट 2024 आजची तारीख आणि आज आहे वार सोमवार, अर्थात आठवड्याला सुरुवात झालेली आहे. वीकेंड नंतर आपण भेटत आहोत आणि अशी प्रसन्न सकाळ आपण अनुभवत आहोत. येस, आणि आजच्या या सुंदर दिवशी प्रत्येक जो नवीन दिवस येत असतो ना, ती प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी प्रत्येक नवीन संधी असते आणि या संधीची नवीन भेट आपल्याला मिळत असते. फक्त त्याचं स्वागत जे आहे ना, ते खूप हसत मुखानं आणि चांगल्या प्रसन्न अंतःकरणानं आणि पॉझिटिव्ह विचारांना करायला हवं. काल काय झालंय किंवा काल आपल्या आयुष्यामध्ये काय घडलंय आणि त्याचा परिणाम जो आहे तो उद्या भविष्यावर काय होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा आलेला प्रत्येक क्षण जो आहे तो हसत जगता यायला हवा. आणि याच चांगल्या विचारांनी आपण आपल्या दिवसाला सुद्धा मॉर्निंगला सुरुवात करतोय. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सुप्रभात. आणि आज आहे 3 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि वार आहे अर्थात सोमवार. आजचा दिनविशेष आणि महत्वाच्या घटनांकडे आपण वळणार आहोत. 2004 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका या ठिकाणी 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर हे पुन्हा उघडण्यात आलं. 2000 शाजी एन करुण मल्याळी दिग्दर्शक यांना फ्रेंच सरकारनं नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. स्काय टॉवर ऑकलँड आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री स्टँडिंग इमारतीचं उद्घाटन 1997 करण्यात आलं. संगीतकार अनिल विश्वास, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना आजच्या दिवशी 1994 जाहीर झाला. TRS-80 कम्प्युटर टँडी कॉर्पोरेशन कंपनीनं जगातील सगळ्यात पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकाची घोषणा आजच्या दिवशी 1977 केली. तर नायजेरिया देशाला फ्रान्स या देशाकडून 1960 स्वातंत्र्य मिळालं. ऑगस्ट महिन्यातील 3 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न RJ अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आणि आज आहे 3 ऑगस्ट. आजच्या महत्वाच्या घटना आणि नोंदी. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन या बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलिनीकरण करून आजच्या दिवशी घेतलं होतं आणि 1949 साली ही घटना नोंद करण्यात आली. इंडियन ऑटोमिक एनर्जी कमिशन, भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1948 मध्ये. दुसरं महायुद्ध, इटालियन सैन्यानं ब्रिटिश सीमा लँडवर आक्रमण 1940 मध्ये सुरू केलं. आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी 1936 मध्ये. आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था ही सुरू झाली होती. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. एडॉल्फ हिटलर यांनी बवेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे स्वतःला सैन्य दाखल करून घ्यावा असा अर्ज केला होता आणि सैन्यामध्ये 1914 मध्ये नियुक्ती केली. महत्वाच्या घटनांकडे आपण वळत आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात दिनविशेष आपण जाणून घेतोय. अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क अमेरिका यामध्ये 1859 मध्ये. द फायरस्टोन टायर अँड रबर ही कंपनी, याची स्थापना 1900 मध्ये. पहिलं महायुद्ध झालं होतं. जर्मनीनं फ्रान्स विरुद्ध युद्ध घोषित केलं तर रोमानिया या देशानं आपली तटस्थता या युद्धासाठी 1914 साली जाहीर केली. जंगफ्राउ शिखर या बर्निस आल्प्स पर्वतरांगेमधल्या तिसऱ्या सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई 1911 मध्ये केली. माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक जपानमध्ये 1783 मध्ये झाला. किमान 35,000 लोकांचं निधन यामध्ये झालं. सांताक्लॉज लँड थीम पार्क हे जगामधलं सगळ्यात पहिलं थीम पार्क होतं, सांताक्लॉज इंडियाना, जे UK मध्ये अमेरिकेमध्ये उघडलं गेलं. आजच्या महत्वाच्या दिनविशेषपैकी जन्मदिवसांकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मन तुझे जशी ओली हुर उर थरार ते रान बर जशी ओली हुर उर थरार ते रान बर तसे नाव तरारावे माझे तुझ मन बर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आर्जनुसोबत. 3 ऑगस्ट आजची तारीख आणि दिनविशेषकडे वळूयात. मोनगास पत्रकार एव्हर मॅनिफेस्टोचे सहसंस्थापक शार्लोट कॅसेरागी 1986 मध्ये जन्म. भारतीय फुटबॉलपटू पद्मश्री पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्यांना मिळाला. सुनील छेत्री 1984 मध्ये जन्म. अभिजित बेबजाविया थायलंड देशाचे 27वे पंतप्रधान, इंग्रजी थाई अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी 1964 मध्ये जन्म. गोपाल शर्मा भारतीय क्रिकेटपटू 1960 मध्ये जन्म. कोइची टनाका जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते नोबेल पुरस्कार विजेते 1959 मध्ये जन्म. बलविंदर सिंग संधू भारतीय क्रिकेटपटू 1956 मध्ये जन्म. कोलंबिया देशाचे 29वे राष्ट्राध्यक्ष अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी अर्नेस्टो सॅम्पर 1950 मध्ये जन्म. जीन पियरे रॅफ्रिन फ्रान्स देशाचे 166वे पंतप्रधान आणि वकील 1948 मध्ये जन्म. अपूर्व सेनगुप्ता भारतीय क्रिकेटपटू 1939 मध्ये जन्म. महत्वाच्या जन्मदिवसांकडे आपण वळणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आरजेनं तुमच्यासोबत आहे. 3 ऑगस्ट आजची तारीख आहे आणि आजचा दिनविशेष याकडे वळूयात. इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार जोसेफ पॅक्स्टन 1803 जन्म. अमेरिकन व्यावसायिक ओटीस लिफ्ट कंपनीचे संस्थापक अलिशा ओटीस 1811 जन्म. मैथिली शरण गुप्त भारतीय हिंदी कवी आणि पद्मभूषण ज्यांना मिळाला होता 1886 जन्म. कॉन्स्टेटिन मेलनिकोव रशियन आर्किटेक्ट रुसोको वर्क्सचे क्लबचे रचनाकार 1890 जन्म. उदयशंकर भट आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार 1898 जन्म. क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक आणि राजकीय नेते 1900 जन्म. महत्वाच्या घटनांकडे आपण वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

0: सकर काठी हाता मध्ये धर
1: सर सर धडावर चढ आणि उतर
0: मार कोलंटी उडी घे चणाची पुडी
1: माझी काढशील खोडी तर मारील छडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकटीला
0: मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको बस

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात दिनविशेषकडे वळूयात. आज आहे 3 ऑगस्ट 2024. मिथिलेश चतुर्वेदी, भारतीय अभिनेते, यांचं 2022 निधन. जॉन ह्यूम, आयरिश राजकारणी, नोबेल पुरस्कार विजेते, 2020 निधन. निकोलोओस महारेजास, ग्रीस देशाचे उपपंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी, 2009 निधन. तर भारतीय लेखिका सरोजिनी वैद्य, 2007 निधन. स्वामी चिन्मयानंद सरस्वती, भारतीय आध्यात्मिक गुरु, 1993 निधन. देवदास गांधी, हिंदुस्तान टाइम्सचे संपादक आणि महात्मा गांधी यांचे पुत्र, 1957 निधन. रिचर्ड बिल्स्टारर, जर्मन स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार करते, रिचर्ड बिल्स्टारर, 1942 निधन. व्यंकटेश बापूजी केतकर, आंतरराष्ट्रीय गणिती आणि ज्योतिर्विद तज्ज्ञ, 1930 निधन. महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी निलिमा उदास. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर्जानो तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मान्सून अपडेटकडे आपण वळणार आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वीपासून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तुफान पाऊस होतोय. अतिवृष्टीची नोंद आता भारतीय हवामान शास्त्र विभागानं मराठवाडा आणि विदर्भामध्ये केली आहे. राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. सध्या तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यात पावसाच्या विविध घटना झाल्या आहेत, त्यामध्ये 7 जण वाहून गेल्याची नोंदसुद्धा झाली आहे. राज्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर भामरागड जिल्हा गडचिरोली तालुक्यात पर्लकोटा नदीला पुरानं थैमान घातलंय. संततधार पावसामुळे 30 जुलैला तालुका मुख्यालयातील तब्बल 80% वस्ती ही जलमय झाली होती. अमरावतीमध्ये सुद्धा पहिल्यांदाच मुसळधार पावसानं गेल्या आठवड्यामध्ये हजेरी लावली होती. तर 40 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुराच्या पाण्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यवतमाळमध्ये सुद्धा 18 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वर्धा नदीला पूर आल्यामुळं भोयगाव चंद्रपूर जो मार्ग आहे तो ठप्प झाला आहे. अमळनेर जळगाव खर्डा बुलढाणा जळगाव नंदुरबार या ठिकाणी चांगलाच पाऊस झाला आहे. मराठवाडा सुखावलाय पावसामुळे. तर सगळीकडे मराठवाड्यामध्ये पाऊस आहे, धरणं तुडुंब झाली आहेत. मराठवाडा खऱ्या अर्थानं मान्सूननं सुखावलाय. तर या पावसानं जून आणि जुलैची सुद्धा सरासरी मराठवाड्यात आणि विदर्भात ओलांडली आहे. त्याचपासून हळूहळू पावसाची विश्रांती जी आहे ती आपल्याला या येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. राज्यामध्ये 6% जास्त पाऊस एल निनोच्या प्रभावामुळे सध्या झालेला आहे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये या आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण हळूहळू कमी होईल व पावसाची तीव्रता कमी होईल असं सांगण्यात आलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्यासोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. वीकेंडनंतर आठवड्याला सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जो तुफान आणि मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे चांगली पिकं जी आहेत ती तरारली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर दोन दिवसांपासून जो सततधार पाऊस जो आहे तो गेल्या आठवड्यामध्ये झाल्यामुळे अवर्षण सदृश स्थिती निर्माण झाली होती. संततधार पावसामुळे इथली पिकं तरारली आहेत तर ऑगस्टमध्ये एलनिनोच्या प्रभावानं पावसाचं क्रमीण राहण्याची शक्यता जी आहे ती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सप्टेंबरमध्ये मान्सूनसाठीचं पोषक वातावरण असेल आणि चांगल्या पावसाची अपेक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये असेल असं सांगण्यात आलंय. एल निनोचा प्रभाव आता ऑगस्ट महिन्यामध्ये कमी आपल्याला बघायला मिळाल. जूनमध्ये आणि त्याचबरोबर जुलैमध्ये जो पाऊस आपल्या नगर जिल्ह्यामध्ये झालाय त्यामध्ये अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, संगमनेर, अकोला, कोपरगाव आणि राहत्यामध्ये चांगल्या प्रमाणात मध्ये पाऊस झालाय. 8 तालुक्यांनी ही सरासरी जी आहे पावसाची ती गाठलेली आहे. 36 मंडळामध्ये अत्यल्प पाऊस जो आहे तो झालेला आहे. संततधार पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये जी काही पिकं घेतली जात आहेत ती पिकं तरारली असून 6 तालुक्यांमध्ये अवर्षण दृश्य परिस्थिती बघायला मिळते आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आलोहित पुत्री रजनी मोजन तेरा मी जन्मला आलोहित पुत्री रजनी

तडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झालो ऐरा गैरा, आता साहेबाचा तोरा

कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग हो झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा अरे झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा अन्ना चाव डांग चिंगडी चांग म्हणती इनपुट असला का पोरा अन्ना चाव डांग चिंगडी चांग म्हणती इनपुट असला का पोरा

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्य. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि आरजेनं तुमच्यासोबत आहे नगरसंतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत. घरापासून शाळा दूर असल्यामुळे अनेक वेळा शिक्षणामध्ये अडथळे येतात. हा प्रवास कसा करायचा हा एक अडथळा असतो, आणि हा अडथळा आता येऊ नये यासाठी आता समग्र शिक्षण अंतर्गत 2026-27 या सुरू असणाऱ्या शैक्षणिक वर्षाकरता राज्यामध्ये 24,825 विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र जे विद्यार्थी आहेत ज्यांना गेल्या वर्षी पण आणि प्रतिवर्षी कमाल 6,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. राज्यामध्ये हा निर्णय घेतला आहे. घरापासून शाळा दूर आहे आणि त्यामुळे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत राज्यामध्ये 24,825 विद्यार्थ्यांना या वर्षामध्ये मोफत वाहतूक सुविधा मिळणार आहे. ज्या ठिकाणी शासकीय किंवा ST सुविधा उपलब्ध नाही आहे, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक केली जाणार आहे. मात्र पात्र विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रतिवर्षी कमाल रुपये 6,000 आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार असून ही रक्कम थेट विद्यार्थी किंवा आईच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. जिल्हानिहाय पात्र विद्यार्थ्यांची माहिती आता जुलै अखेरपर्यंत संकलित केली गेली आहे आणि या सगळ्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. किमान 50% उपस्थिती यासाठी अनिवार्य असणार आहे. दुर्गम आणि ग्रामीण भाग जो आहे तो आपल्या नगर जिल्ह्यामधला, ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. दुर्गम ठिकाणी कुठल्याही स्वरूपामधलं वाहन पोहोचत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये जो अडथळा येत होता तो आता येणार नाहीये. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही मोफत वाहतूक सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। मान्सून

नवीन अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाब प्रणाली असल्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलाय, पण आता उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधल्या जैसलमेरपासून रायसेन वादळी प्रणालीचं केंद्र गोपाळपूर ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सध्या सक्रिय आहे. मध्य भारतात पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचं जोडक्षेत्र सध्या सक्रिय असून दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला गेला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा नीचांकी 18.3 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यामध्ये आता पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. विदर्भामध्ये मात्र काही भागात जोरदार सरी होऊ शकतात. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये 24 तासांमध्ये उच्चांकी 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरींची आणि उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्यानं या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. पासपोर्ट व्हिसा या संदर्भामधल्या ज्या सेवा आहेत त्या सेवांमध्ये 14 वर्षांनंतर पासपोर्टचं शुल्क 67% वाढलंय. यावर आपल्या राज्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री यांनी उत्तर दिलेलं आहे. पासपोर्ट आणि त्यासंबंधित सेवा पुरवण्यासाठी येणारा जो खर्च आहे, कामकाजाच्या गरजा आणि सेवांच्या दर्जामध्ये ज्या सुधारणा केल्या, त्या सगळ्याचा सर्वकंश आढावा घेतल्यानंतर पासपोर्ट शुल्कामध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाते. नुकतीच जी 67% शुल्कवाढ झालेली आहे ती तब्बल 14 वर्षांनंतर पासपोर्टच्या बाबतीमध्ये केली आहे. सरकारनं अलीकडेच पासपोर्टचे काही नियम 1980 सुधारणा केल्यात आणि नवीन शुल्क रचना लागू केली आहे. त्यानुसार 36 पानांच्या पासपोर्टसाठीचा अर्ज खर्च 1500 रुपयांवरून आता 2500 रुपये करण्यात आलाय आणि हा नवीन नियम जो आहे तो लागू सुद्धा झालाय. त्याचबरोबर पासपोर्ट सुधारणा नियम 2026 अंतर्गत पासपोर्ट आणि इतर संबंधित सेवांचं शुल्क वाढवण्यासाठी सरकारनं कोणताही खर्च, अभ्यासक, नियामक प्रभाव मूल्यांकन आणि परवडण्यायोग्यतेचं मूल्यांकन केलं आहे का असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री यांनी या संदर्भामध्ये उत्तर दिलंय की पासपोर्ट शुल्कामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याचबरोबर पासपोर्ट सेवांचा खर्च, प्रशासकीय गरजा आणि सुधारणा याचा सखोल आढावा घेऊन वेळोवेळी पासपोर्ट शुल्कामध्ये सुधारणा केली जात आहे. 1971, मग 1980, 1993, 2002 आणि 2012 पासपोर्ट शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर या पासपोर्टच्या शुल्कामध्ये आता बदल करण्यात आले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए,

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात शुभ सकाळ. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या देवेंद्र भुजबळ लिखित पुस्तकातील काही भागांचं वाचन आपण सोमवारी आणि बुधवारी ऐकत असतो. आज आपण ऐकूयात आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील प्लॅन बी ने तरलो हा भाग. यश या शब्दाची व्याख्या ही सापेक्ष आहे. यश हे व्यक्तिगणिक बदलतं, परंतु प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, आर्थिक अशा विभिन्नतेनं नटलेल्या आपल्या समाजात आपण या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून लोकसेवा करण्याची ओढ बऱ्यापैकी सर्व लोकात असते. त्यातच ही सेवा करण्याची संधी आपल्याला प्रशासन व्यवस्था उपलब्ध करून देत असते. संविधानिक वा कायदेशीर प्राधिकारांचा वापर करून समाजातील मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करून त्याचं जीवनमान उंचावण्याची संधी ही प्रशासनात उपलब्ध असते. किंबहुना कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं हा आपल्या राज्यव्यवस्थेचा घटनात्मक उद्देशच आहे. अशा सुव्यवस्थेचा भाग बनण्याची संधी सुदैवानं श्री पवन नवाडे यांना मिळाली. श्री नवाडे यांचा जन्म, बालपण आणि शालेय शिक्षण हे नक्षलवादी चळवळींचा बोलबाला असलेल्या अभयारण्य आणि तत्सम दाट अरण्याच्या आदिवासी बहुल विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये झाला. निजाम राजवटीची पार्श्वभूमी असलेल्या या तालुक्यात सुखसोयी तशा बेताच्याच होत्या. परंतु अशा भागामध्ये राहून सुद्धा शहरातील मुख्य प्रवाहाशी आम्ही त्यांची नाळ जोडली राहील याची पुरेपूर काळजी त्यांच्या आई वडिलांनी घेतली. अशा मागास भागातही उच्च दर्जाचं शिक्षण आणि संस्कार मिळावेत यासाठी त्यांच्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेनं आणि तेथील शिक्षक वृंदांनी सर्व प्रकारचे परिश्रम घेतले. बाहेरील जगात उच्च शिक्षण घेण्यासाठी गणित आणि इंग्रजी विषयांवर त्यांचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे हे ओळखून त्यांच्या शिक्षकांनी विशेष कष्ट घेतले. त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाईमध्ये झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेत ते शिकले याचा त्यांना अभिमान वाटतो. श्री नवाडे यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडमध्ये झालं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांना वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी तत्कालीन नांदेड जिल्हा प्रमुख श्रीकांत यांच्याकडून स्पर्धा परीक्षेबाबत मोलाचा सल्ला मिळाला आणि त्यानुसार त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देत असतानाच आपला प्लॅन बी तयार असावा हे निश्चित केलं. श्री नवाडे शिक्षणानंतर टाटा ग्रुपच्या टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेडमध्ये या नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर रुजू झाले. काम करण्याचा तिथला अनुभव हा त्यांच्या आयुष्यातील उत्तम अनुभवांपैकी एक होता. तिथे काम करण्याची पद्धत, लोकांची मानसिकता, खेळीमेळीचं वातावरण, संघभावना, एकमेकांविषयी आदर या बाबी वाखाणण्याजोग्या होत्या. अल्पावधीतच इथे चांगल्या संधी त्यांना मिळाल्या. मोठमोठ्या प्रोजेक्टचा भाग होता आलं. वेळेचं महत्त्व, व्यवस्थापन, कार्यपद्धती, नियोजन आणि त्याची अंमलबजावणी, डॅमेज कंट्रोल, मानवी संसाधनं आणि त्यांचं व्यवस्थापन इत्यादीबाबतचा अनुभव मिळाला. येथील अनुभवच त्यांच्या पुढच्या टप्प्यावरील निर्णयाला कारणीभूत ठरले. टाटा ग्रुपच्या कंपनीत काम करत असताना आलेला अनुभव आणि स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात अधिकार व्हायचं स्वप्न यामुळे या कंपनीच्या करिअरमध्ये भरारी घेत असताना त्यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. आपण एखाद्या खाजगी कंपनीत जर इतकं काम चांगलं करत असू तर आपण आपली कार्यक्षमता ओळखून हे कौशल्य मोठ्या सामाजिक व्यासपीठासाठी का वापरू नये हा विचार त्यांच्या नेहमी मनात असायचा आणि या विचाराला कृतीमध्ये उतरवण्याचं बळ दिलं ते त्यांच्या आईवडिलांनी. आईवडिलांनी कष्टानं संसार उभा करत दोन्ही मुलांना इंजिनिअरिंग केलं आणि या प्रवासात त्यांना प्रसंगी आर्थिक संघर्षही भरपूर करावा लागला. वडिलांची नेहमीच इच्छा होती की पवननं शासकीय अधिकारी व्हावं आणि त्यामुळे कंपनीत चांगला पगार असतानाही वडिलांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर कंपनीचा राजीनामा द्यायचा निर्णय या निर्णयाला वडिलांनी क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला. आई आणि भावानंही पाठबळ दिलं. त्यांनी टाटा कंपनीचा राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नवाडे यांनी ज्या आत्मविश्वासानं तयारी सुरू केली ना, त्यामुळे त्यांना वाटलं होतं की आपण एखाद्या वर्षात हवी ती पोस्ट मिळवू शकतो. परंतु तसं काही घडलं नाही. स्पर्धा परीक्षेचा प्रवास किती कठीण असतो आणि या प्रवासात उमेदवार आपली ऐन उमेदीची वर्ष खर्च करीत असतो आणि त्यामुळे आलेल्या अर्जाच्या एक आकडी टक्का असलेल्या आणि त्यापेक्षा कमी प्रमाणात असलेल्या निकालात काही उमेदवार निवडले जातात. त्यामुळे इथे अपयशाचा टक्का नेहमी जास्त असतो. वाचकांना ही बाब नकारार्थी वाटेल सुद्धा, परंतु हे स्पर्धा परीक्षेचं वास्तव आहे आणि त्यापासून पवनही दूर नव्हते. सुरुवातीला त्यांना अपयश येत गेलं. राज्यसेवा, त्यात आलेल्या अपयशानंतर UPSC ची तयारी, तिचे अटेम्प्ट संपल्यानंतर पुन्हा राज्यसेवा, अशी त्यांची मालिका चालू होती. पण या साऱ्या कालावधीत कुटुंबावर आलेला आर्थिक भार आणि त्यामुळे खिशावरचा ताण, या सर्वांचा अनुभव त्यांनी घेतला. खिसा रिकामा असेल तर बुद्धी चालणं कमी होतं असं म्हणतात, आणि इथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा कस लागतो. स्पर्धा परीक्षा केवळ GS आणि CSATच्या ज्ञानाची परीक्षा नाहीये, तर ही परीक्षा आहे उमेदवाराच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतेची, त्यांच्या आरोग्याची. यामुळे ताणतणावाला सामोरं जाण्याची आणि त्यांच्या आत्मविश्वासाची व शेवटी त्यांच्या कुटुंबाची सुद्धा. स्पर्धा परीक्षेत ऐन तारुण्यात काही वर्ष घालवणाऱ्या मुलाच्या कुटुंबाला त्याचं लग्न, नोकरी, सेटलमेंट याची चिंता लागलेली असते. कधी होणार तुमच्या मुलाचं सिलेक्शन, या लोकांच्या सततच्या प्रश्नाला प्रत्येक आईवडिलांना तोंड द्यावं लागतं. परिणामी आन्सर की आली का, काय आला स्कोर, किती कट ऑफ लागेल, या सगळ्यांची कल्पना आणि पुढे याची सवयही आईवडिलांना होते आणि त्यामुळेच ही परीक्षा कुटुंबाचीही असते. श्री नवाडे यांचे कुटुंबही या अग्निदिव्यातून पार झालं. या प्रवासात त्यांना अपयश येत होतं. मुख्य परीक्षा दिल्यावर मुलाखतीस पात्र न होणं, कधी मुलाखत देऊन अंतिम निवड यादीत नाव नसणं, हा अनुभव सुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला आला. शेवटी पुन्हा त्यांनी टाटा ग्रुपला अर्ज केला. मुलाखत होऊन ते पुन्हा निवडलेही गेले. परंतु त्यांच्या आईवडिलांनी आणि भाऊ उदय यांनी धीर दिला आणि कंपनीत रुजू होऊ दिलं नाही. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात आपल्या स्वतःवर विश्वास असतोच, परंतु आपल्या जवळच्या लोकांनी आपल्यावर मोक्याच्या क्षणी विश्वास दाखवणं खरंच आवश्यक असतं. किंबहुना तीच वेळ तुमच्या प्रवासातील एक निर्णायक टप्पा असतो आणि त्यांच्या आयुष्यातील हा निर्णायक टप्पा होता. पवन यांनी पुन्हा टाटा कंपनी जॉईन न करता राज्यसेवेची तयारी सुरू केली आणि पुन्हा अपयश आलं. या टप्प्यावर आणखी एक निर्णायक वळण घ्यावं लागलं, ते म्हणजे लग्न. रेणू त्यांच्या आयुष्यात आली. कुठलीही अट अपेक्षा न ठेवता तिनं आपला जोडीदार निवडला आणि त्यांच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली. मध्यंतरी एका खासगी IAS अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 2018 राज्यसेवेतून पवन यांची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाली आणि या सगळ्या प्रवासात सगळ्या मित्रपरिवाराकडून मानसिक आणि आर्थिक पाठबळ मिळालं. या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे ते यश संपादन करू शकले. शासनामध्ये रुजू झाल्यानंतर मसुरीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं निर्माण केलेल्या CPTP प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत त्यांचं प्रशिक्षण झालं. पायाभूत प्रशिक्षण, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकमधलं प्रशिक्षण, आर्मी सर्व्हिसेस, NDRF, न्यायालय, ग्रामीण आणि आदिवासी भागातील संलग्नता, महाराष्ट्र व दिल्ली दौरा यामधून आपत्कालीन प्रशिक्षण घेण्याची सुद्धा त्यांना संधी मिळाली. हे प्रशिक्षण पूर्ण झालं आणि पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ते रुजू झाले. आशिया खंडातील काही मोठ्या RTO कार्यालयांपैकी एक अशा पुणे RTO कार्यालयात काम करण्याची संधी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्याला मिळाली. या कार्यालयात काम करत असताना पवन यांना खूप चांगल्या संधी मिळाल्या. शासनास मोटार वाहन कर दंड वसुलीद्वारे महसूल मिळवून देण्यासोबतच अनेक नाविन्यपूर्ण बाबी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत ससाणे आणि संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना करता आल्या. COVID-19 आपत्ती काळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी टँकर अधिग्रहण करून उपलब्ध करून देणं, रुग्णवाहिन्या उपलब्ध करून देणं या कामामध्ये पवन यांना ही मदत करता आली. परराज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी आणि परराज्यामध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसवरही ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याचा भाग होता आणि या काळात निर्माण झालेली ऑक्सिजनची कमतरता आणि त्यामध्ये ट्रान्सपोर्टची असलेली महत्त्वाची भूमिका या अनुषंगानं प्रशासनाच्या माध्यमातून सेवा देण्याची संधी त्यांना मिळाली आणि याचा त्यांना अभिमान वाटतो. या सगळ्या घटनाक्रमात वरिष्ठ अधिकारी डॉ अजित शिंदे आणि श्री जयंत ससाणे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यासोबतच त्यांचे सहकारी मोटार वाहन निरीक्षक आणि इतरांचं सहकार्य सुद्धा कौतुकास्पद होतं. या व्यतिरिक्त पवन यांना काही नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग होता आला, ज्यामध्ये महत्वाचा होता तो शालेय अभ्यासक्रमातून रस्ता सुरक्षाविषयक अभ्यासक्रम शिकवण्याचा उपक्रम. शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य विद्या परिषद आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळपास 10,000 शिक्षकांना शालेय अभ्यासक्रमातून रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम शिकवण्याबाबत ऑनलाईन ट्रेनिंग देणाऱ्या समितीचा त्यांना सदस्य होता आलं. इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकाऊ अनुज्ञपती चाचणी घेणं, रोड सेफ्टी ऑडिट आणि ब्लॅक स्पॉट आयडेंटिफिकेशन, रस्ता सुरक्षा लघुचित्रपट स्पर्धा, विविध तपासणी विशेष मोहीम राबवणं या सगळ्या उपक्रमांचा नियोजन आणि अंमलबजावणीचा भाग म्हणून काम करता आल्याचा त्यांना अभिमान वाटतो. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये संजय ससाणे सर यांचं विशेष मार्गदर्शन त्यांना मिळालं. मित्रांनो, पवन नवाडे यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं की UPSC MPSC सारख्या मुख्य स्पर्धा परीक्षेमध्ये जरी अपयश आलं तरी सुद्धा न खचून जाता प्लॅन बी शोधणं आणि त्यामध्ये करिअर करणं आवश्यक आहे. कोणतीही अभ्यासलेली शिकलेली बाग कधीही वाया जात नाही, तर ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असते हे आपण सगळ्यांनी सदैव लक्षात ठेवायला हवं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर्जन तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो खूप मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डीमध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा खास झाला आहे. साईबाबा यांच्या चरणी रेकॉर्ड ब्रेक दान जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं आहे. शिर्डीमधला साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे, ज्या ठिकाणी देशविदेशातील भाविक दरवर्षी येत असतात आणि यंदा 3 लाखांहून अधिक लोकांनी समाधीचं दर्शन घेतलंय. 28 ते 30 जुलै दरम्यान या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये साई संस्थानला वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 7,81,13,377 इतकी देणगी प्राप्त झाली आहे. साई संस्थानच्या वतीनं 3 दिवसांची मोजदाद करण्यात आल्यानंतर ही अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. शिर्डीमधल्या साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सव 2026 दरम्यान 7,81,00,000 देणगी अर्पण झाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आरजे अनु तुमच्यासोबत आहे। श्रोते हो, नीट पेपर फुटी प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं आणि या प्रकरणासाठी जंतर मंतर मैदानावरचं आंदोलन सुद्धा आपण पाहिलं। महाराष्ट्रामध्ये जे परीक्षा संदर्भामध्ये गैरप्रकार होत आहेत त्या प्रकारांचे 203 खटले आता फास्ट्रॅक कोर्टासाठी निश्चित करण्यात आले। न्यायालयासंदर्भातली महत्वाची अपडेट आहे, 203 प्रलंबित खटले जे होते ते गैरव्यवहार परीक्षांमधले या संबंधित होते आणि हे खटले आता फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी निश्चिती करण्यात आली आहे। यामध्ये केवळ पेपर फुटीचाच प्रश्न नाही आहे किंवा फक्त पेपर फुटीचेच खटले नाही आहे तर कॉपी करणं किंवा डमी उमेदवार बसवणं

0: ज्या काही परीक्षा होत आहेत त्या परीक्षांशी संबंधित इतर गुन्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. यामध्ये सगळ्यात जुनं प्रकरण जे 2002 झालं होतं, MPSC भरती परीक्षा संदर्भातलं होतं, गैरव्यवहार या संदर्भामधलं होतं, ते सुद्धा या प्रलंबित खटल्यामध्ये आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आता हे खटले जे आहेत ते चालवले जाणार आहेत आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण होणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय. महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. पेपर फुटी प्रकरणी जे CJP आंदोलन गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं आणि या आंदोलनामध्ये जे लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते, या आंदोलनामध्ये जे जंतरमंतर आंदोलन होतं, इथे अनेक विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली, अनेक आंदोलकांनी शिवीगाळ केली आणि या आंदोलकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफ केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि ज्यामध्ये काही खोडकर मुलांनी अत्यंत वाईट शब्दांमध्ये ही शिवीगाळ केली आहे आणि मला आणि माझ्या दिवंगत आईला शिव्या देण्यातसुद्धा आलेल्या होत्या, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कधी कधी दाताखाली आपली जीभ येते म्हणून आपण दात पाडत नाही, कारण दातसुद्धा आपलेच असतात, असं सांगत ही मुलंसुद्धा आपली आहेत आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ केलं आहे, ही मुलं आपलीच आहेत असं म्हणत त्यांनी माफ केलेलं आहे. या मुलांना शिक्षा देऊन किंवा कोर्टाच्या पायऱ्या चढून किंवा या कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावून परिस्थिती बदलणार नाही आहे, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. श्रोते हो नमस्कार. आपण पुन्हा या भेटत आहोत थोड्याच वेळामध्ये. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी. या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सोबत.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आर्षानं तुमच्यासोबत आहे. आणि लोकसभेमध्ये जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक जे मंजूर झालंय त्याबाबत आपण जाणून घेऊयात. जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकामध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर करण्यात आलं आहे, ज्यामध्ये या नवीन विधेयकानुसार जन्म आणि मृत्यूची नोंदणी 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीने जर केली तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाची आवश्यकता असेल अशा नवीन जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकामध्ये मंजूर करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 किंवा 2 वर्षांच्या कालावधीनं होणारी जी नोंदणी आहे त्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचीही मंजुरी अनिवार्य असेल असं सांगण्यात आलं आहे. हे विधेयक राज्यसभेमध्ये अजून मंजूर व्हायचं आहे. लोकसभेमध्ये हे जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अर्जन तुमच्या सोबत आहे. जागतिक घडामोडींकडे आता आपण वळत आहोत आणि 83,000 लोकसंख्या असलेल्या स्पॅनिश या प्रदेशामध्ये 24 तासांमध्ये 49,000 लोकांनी स्थलांतरित केलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये मोरोक्कोमधून जमीन आणि समुद्राच्या मार्गे या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत 49,000 लोकांनी स्टिवा या प्रदेशामध्ये प्रवेश केला आहे. स्यूटा हा स्पेनचा उत्तर आफ्रिकेतील एक प्रदेश आहे, जिथे लोकसंख्या 83,600 इतकीच आहे आणि हजारो लोक पोहून असतील, रस्त्याचा मार्गाचा अवलंब करत असेल, सीमा ओलांडत आहेत आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेत, समोर आलेत. लोकांचा हा ओघ रात्रभर काल सुरूच होता आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इथे स्फुटापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी किमान 18 स्थलांतरित लोकांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्या दरम्यान 83,000 लोकसंख्या असलेल्या स्पॅनिश प्रदेशामध्ये 24 तासांमध्ये 49,000 लोकांनी स्थलांतर केलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 7.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरामध्ये आता कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर आता कमी केलेत. त्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आहेत, ढाबा व्यावसायिक आहेत किंवा केटरिंग सेवा किंवा इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा यामुळे मिळतोय, कारण आता व्यावसायिक LPG सिलेंडरसाठीचे हे दर कमी करण्यात आले. ANAI या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक कमर्शियल सिलेंडर आता 202 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर कोलकात्यामध्ये याच्या किमतीमध्ये 209 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आणि हे जे बदल झाले त्यामुळे कोलकात्यामध्ये 19 किलोग्रॅमचा व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो आता 2872 रुपयांना मिळतोय. घरगुती सिलेंडरच्या दरात माजून कुठलेही बदल झालेले नाही आहेत, पण व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरामध्ये ही कपात झाल्यामुळे जे कोणी हॉटेल व्यावसायिक आहेत, रेस्टॉरंट व्यावसायिक आहेत, ढाबा केटरिंग सेवा करणारे आहेत, त्यांना नक्कीच याचा फायदा मिळणार आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी तुमचा आज निरोप घेते आहे. ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि अगदी थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम घेऊन येते आहे RJ ऋतू तुमच्यासोबत. आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या तिच्याकडे असणार आहेत. वेगवेगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती तुम्हाला देणार आहे या माध्यमातून. तर ऐकायला विसरू नका थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम. मी तुमचा निरोप घेते आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, माझ्या सर्व मैत्रिणींना एक छोटासा प्रश्न आहे बरं का, आपण खरंच आपल्या मनाप्रमाणे जगतो का हो की फक्त लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहतो। लहानपणापासून मुलींना शिकवलं जातं की मोठ्यांचं ऐक, आवाज चढवू नको, सगळ्यांना आनंदी ठेव, स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक कर, यामध्ये काही चुकीचं नाहीये। पण या सगळ्यात अनेकदा एक गोष्ट हरवते आणि ती म्हणजे स्वतःची ओळख। काही मुलींना चित्रकला आवडते, काहींना प्रवास, काहींना स्वतःचा व्यवसाय करायचा असतो, पण लोक काय म्हणतील या एका प्रश्नामुळे त्या स्वतःची स्वप्न बाजूला ठेवत असतात। लक्षात ठेवा सखींनो, चांगली मुलगी होणं आणि स्वतःला विसरणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। स्वतःच्या मताला किंमत देणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःच्या आनंदाचा विचार करणं हा स्वार्थ नाहीये। कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हाच तुम्ही इतरांना सुद्धा आनंद देऊ शकता। म्हणूनच मंडळी, आज स्वतःला एक वचन द्या की मी सगळ्यांसाठी जगेल पण स्वतःसाठी सुद्धा नक्की जगेल। याच पॉझिटिव्ह थॉटसह भेटूया थोड्याच वेळात आपल्याच लाडक्या शो मध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर।

90.4 FM आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशन चे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत बरं का, तर तो आत्मविश्वास, स्वाभिमान आणि निर्णय घेण्याची ताकद आहे. जेव्हा एखादी स्त्री स्वतः कमवते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडत असतात. छोट्या मोठ्या गरजांसाठी तिला कोणाकडे हात पसरावा लागत नाही. स्वतःच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि आवडीचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते. आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्री केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही बरं का, तर ती स्वतः संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणा बनते. तिची मुलं आत्मनिर्भरतेचा आदर्श शिकतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रत्येक स्त्रीनं नोकरीच करावी. घरातून छोटासा व्यवसाय, ऑनलाईन काम, हस्तकला किंवा कोणतंही कौशल्य, कमाईचा प्रत्येक मार्ग महत्वाचा आहे. तर मंडळी लक्षात ठेवा, आर्थिक स्वावलंबन म्हणजे अहंकार नाही तर सुरक्षित भविष्याची तयारी. आणि म्हणूनच आपल्या कौशल्यावरती विश्वास ठेवा, शिकत रहा आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करा. याच विचारांसह भेटूया थोड्याच वेळात गोष्ट तुमच्या आमच्या या लाडक्या शो मध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आई हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर त्याग, माया आणि प्रेम उभं राहतं. पण आई झाल्यानंतर अनेक स्त्रिया नकळत स्वतःला विसरतात. मुलांचं शिक्षण, घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात तिची स्वतःची स्वप्न कुठेतरी मागे पडत असतात. अनेकांना पुढचं शिक्षण घ्यायचं असतं, काहींना करिअर करायचं असतं, काहींना एखादी कला जोपासायची असते. पण त्या काय म्हणतात बरं, आधी मुलं मोठी होऊ देत मग पाहू. आई असणं म्हणजे स्वतःची स्वप्न संपवणं नाही बरं का, तर मुलांना एक आनंदी समाधानी आई मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा, पुस्तक वाचा, नवीन काही शिका, व्यायाम करा किंवा तुमच्या आवडीचा छंद जोपासा. कारण मंडळी, स्वतःची स्वप्न जपणारी आईच मुलांना सुद्धा स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देऊ शकते. मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा आला की गरमागरम सूप प्यायची मजाच काही वेगळी असते बरं का. पण चवीसोबत आरोग्याची सुद्धा काळजी घेता आली तर आज मी सांगणार आहे तुम्हाला एक सोपा आणि पौष्टिक सूपाची रेसिपी. एका भांड्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल गरम करा, त्यामध्ये लसूण आलं आणि थोडीशी मिरी परता, आता गाजर टोमॅटो पालक आणि थोडे मक्याचे दाणे घाला. 2-3 मिनिटं घालून त्याच्यामध्ये मस्तपैकी परता आणि त्यामध्ये पाणी घाला आणि भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा. शेवटी चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि भरपूर साऱ्या कोथिंबीर घाला आणि हवं असेल तर वरून थोडासा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही घालू शकता. या सूपमध्ये व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे जे आहेत ना ते भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळ्यामध्ये बाहेरचं तेलकट खाण्यापेक्षा ना मंडळी, दिवसातून एकदा असं गरमागरम सूप नक्की प्या. स्वतःची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, आपण घरातील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करत असतो. विशेषतः वयाची 30 ओलांडल्यानंतर नियमित हेल्थ चेकअप करणं ही गरज आहे. सर्वात आधी वर्षातून एकदा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करून घ्या. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची सुरुवात अनेकदा कोणतीही लक्षणं न दाखवता सुद्धा होत असते. त्यानंतर हिमोग्लोबिन आणि आयर्न लेवल तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अनेक महिलांमध्ये रक्ताची कमतरता असते, पण ती वेळेवरती लक्षात येत नाही. थायरॉईडची तपासणी देखील गरजेचीच आहे. थकवा, वजन वाढणं किंवा कमी होणं, केस गळणं अशी लक्षणं जर अचानक होताना दिसत असतील मंडळी, तर ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे. त्याच पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्तनांची तपासणी आणि गर्भाशयाच्या मुखाची तपासणी सुद्धा योग्य वेळी करून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आज केलेली छोटी तपासणी उद्याचा मोठा आजार टाळू शकते. आणि म्हणूनच मंडळी, स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, कारण निरोगी स्त्री म्हणजेच निरोगी कुटुंब असतं. भेटूया अशाच विषयांसह थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटर।

वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करत असतो आणि शनिवारी देखील आपण जयमाला केदारी यांच्यासोबत नवमातांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या। आजही आपण एका वेगळ्या प्रश्नावरती आणि वेगळ्या विषयावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत।
3: स्तनपान का गरजेचं आहे आणि त्या स्तनपानाचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया। स्तनपानाचे फायदे जे आहेत ना, ते आईला पण खूप होतात आणि बाळाला सुद्धा खूप होतात।
4: बरोबर,
3: म्हणजे अमृतच आहे ते। एक खूप सुंदर श्लोक आहे, तो मी तुम्हाला याच्या आधी सांगते आणि मग फायदे सुरुवात करते। तो श्लोक असा आहे, क्षीर नीर निधीस्तेस तू स्तनयो क्षीर पूरक हा, सदैव शुभ गोपालो भवतेश महाबल हा, पयोमृतम समं पीत्वा कुमारास्ते शुभानने, दीर्घमायुर वाहनो तू देवा प्राप्त्यामृतम यथा। अर्थ खूप सुंदर आहे याचा। पहिलं काय आहे, क्षीर नीर निधीस्तेस तू। क्षीर म्हणजे काय? दूध। नीर म्हणजे
4: पाणी।
3: निधी म्हणजे साठा। क्षीर नीर निधीस्तेस तू। आपण ह्या 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या स्तनपान काळाच्या सप्ताहामध्ये आईला आपण शुभेच्छा देतो। हे माते, तुझ्या स्तनातील दूध आणि पाण्याचा साठा हा भरपूर प्रमाणामध्ये हो। पुढची ओळ आहे, सदैव शुभ गो बालो भवतेश महाबल हा, म्हणजे तुझं हे शरीरात अमृतासारखं दूध पिऊन तुझं हे भाग्यवान बालक

0: भविष्यामध्ये महाबल हा म्हणजे महाबली सारखा तो भक्कम बलवान हो. पयोमृतम समंपित्वा कुमारास्ते शुभनने, याचा जो अर्थ आहे तो त्याचा संबंध जो आहे पौराणिक काळात मध्ये लावलेला आहे. ज्यावेळेस देव आणि दानव यांचं युद्ध झालं आणि त्यामध्ये जे मंथन झालं त्या मंथनामध्ये एक अमृत कलश बाहेर आला आणि ते अमृत कोण प्यालं?
1: देव.
0: आणि देवाला अमरत्व प्राप्त झालं. ज्याप्रमाणे जे अमृत पिऊन देव हे देवांना अमरत्व मिळालं त्याचप्रमाणे तुझ्या स्तनातील अमृता समान दूध पिऊन तुझं हे भाग्यवान बालक दीर्घायुषी हो असं त्यातून हा संदेश जातो. तर आपण फायदे पाहूया काय आहेत. फायदे आहेत आणि आईच्या मनामध्ये प्रश्न आहे बरं का. आता एवढं जर सांगतात येत मॅडम तर मग बाळाला आईचं दूध का बरं द्यायचं आहे, बाहेरचं दूध का बरं द्यायचं नाहीये. तर त्याच्यामध्ये फायदे आहेत, दोन विभागणी करू आपण. बाळाचे फायदे पाहू आणि
1: आईचे.
0: आपण आधी आईचे फायदे पाहूया काय होतात. बाळाच्या वाढीसाठी जी काही आवश्यक घटक पाहिजे असतात ते सर्व आईच्या दुधामध्ये उपलब्ध असतात. असा कोणताच घटक नाहीये की तो बाळाच्या वाढीसाठी आईच्या दुधामध्ये नाहीये. दुसरं आहे आईचं दूध पचायला सोपं असतं. अजून आईचं दूध हे निर्जंतुक असतं म्हणजे ते डायरेक्ट स्तनातून येऊन बाळाच्या तोंडामध्ये जातं. असं नाही की ते भांडं घ्या मग ते भांडं धुवा त्याच्यामध्ये दूध टाका ते भांडं उकळवा हे प्रोसिजर काहीच नाही ना. बाहेरच्याशी संबंध येत नाही, ते डायरेक्ट स्तनातून बाळाच्या तोंडामध्ये जातं म्हणजे ते निर्जंतुक असतं. आणि असं म्हणतात की आईचं दूध हे जिवंत असतं. जिवंत का? तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आपण जास्त म्हणतो. म्हणजे बघा आता पोलिओचा राऊंड असतो, जे काही आपण बाळाला रोग होऊ नये म्हणून जे लसी देतो त्या लसीमध्ये काय असतं की जिवंत जंतू असतात. आणि ते जिवंत जंतू काय करतात, बाळाच्या शरीराच्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्याच्याबरोबर फाईट करतात आणि मग तो आजार जातो. म्हणजे आजार पुन्हा येत नाही, बाळाच्या पेशींना त्याची सवय लागते. म्हणजे ते जिवंत जंतू असतात ते बाळाच्या शरीरामध्ये या लसीद्वारे सोडले जातात. तसं आईचं दूध पण जिवंत आहे ना, ते डायरेक्ट स्तनातून येतंय रोगप्रतिकारक शक्ती घेऊन आणि बाळाच्या तोंडातून पोटात जाते, बाहेरचा संबंध नाही. म्हणजे ते एक जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे. त्याच्यामुळे काय होतंय, बाळाला निमोनिया नंतर जे आता बाळाला होणारे आजार असतात, निमोनिया आहे, जुलाब आहे, त्याच्यानंतर संसर्गजन्य वेगवेगळे रोग आहेत, गोवर आहे, याच्यापासून बाळाला काय होतं, संरक्षण मिळत. दुसरं आईच्या दुधाचं तापमान आहे ना ते योग्य असतं. ते काही नाही खूप थंड आहे किंवा ते खूप गरम आहे, थंड व्हायची वाट पहा किंवा थंड आहे तर ते गरम होण्याची वाट पहा, तसं काही नाही. त्याचं तापमान जे बाळाला मिळेल म्हणजे बाळाला सहन होईल एवढंच त्याचं असतं.
1: अच्छा.
0: आणि आईच्या दुधामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळं काय होतं, बाळाची बौद्धिक आणि मानसिक वाढ असते ती खूप चांगली होते. आणि आईच्या दुधामध्ये DHA नावाचा एक घटक असतो. DHA म्हणजे काय, डिकोचा हॅडमिक ऍसिड. त्याचा उपयोग काय होतो, डायरेक्ट बाळाचा बुद्ध्यांक आहे तो वाढतो. आणि दमा ॲलर्जी हे कशामुळे होतात की बाहेरच्या वस्तूमुळे होतात ना, ही आईचं दूध हे बाहेरची वस्तू नाहीये, त्याच्यामुळे वेगवेगळ्या जे ॲलर्जी आहेत ॲलर्जिक दमा आहे त्यापासून बाळाला संरक्षण होतं. त्याच्यानंतर पुन्हा भावी आयुष्यामध्ये बाळाला स्थूलता आहे, त्याच्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब आहे, डायबिटीस आहे, हल्ली तर खूप प्रमाण वाढलेलं आहे, परंतु आईचं दूध पिल्यामुळं यावर कंट्रोल येऊ शकतो. कारण काय आहे माहिती का, आईच्या दुधामध्ये आहे ओमेगा 3 आहे आणि बाहेरच्या दुधामध्ये ओमेगा 6 आहे. ज्यावेळेस आईचं दूध बाळाला मिळत नाही आणि ओमेगा 6 हे बाळाला जनावरांच्या दुधापासून मिळतं, त्याचा परिणाम हळूहळू बाळाच्या किडनीवर शरीरावर होतो आणि भविष्यामध्ये त्या बाळाला रक्तदाब म्हणा, मधुमेह म्हणा किंवा वेगवेगळे हृदयरोग म्हणा ते बाळाला होतात. मग आपलं बाळ जर ह्या रोगापासून मुक्त ठेवायचंय तर आईने बाळाला 6 महिने निव्वळ स्तनपानच करायला पाहिजे. आणि वेगवेगळे जे कॅन्सर आहेत त्या कॅन्सर पासून पण बाळाचं रक्षण होत. कसं ते सांगते, आईच्या दुधामध्ये ना हे स्टेम सेल नावाचे सेल्स असतात, तर ते स्टेम सेल काय करतं, कॅन्सरवर कंट्रोल करतं. हल्ली तुम्ही ऐकलं असेल की डिलिव्हरी झाल्यानंतर तो जो प्लॅसेंटा असतो, प्लॅसेंटा म्हणजे जी वार असते, बऱ्याच मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती वार ही जमा केली जाते, त्याच्यावर काही प्रोसिजर करून ती जतन केली जाते. बाळाला जर गंभीर आजार झाले तर त्या वारेपासून वेगवेगळी औषधं तयार करून ती दिली जातात. म्हणजे हे कृत्रिम आहे, ती वार आहे ती साठवायची आणि मग त्यापासून औषधं तयार करायची. परंतु त्या ज्या वारेमुळे जे हार्मोन तयार झालेले असतात ते आईच्या शरीरामध्ये असतात आणि ते शरीरातले हार्मोन जे आहेत ते दुधामार्फत बाळाला जातात. म्हणजे ऍटोमॅटिक बाळाला अँटी कॅन्सरची ट्रीटमेंट सुद्धा त्याच्यातून मिळते. म्हणून कर्करोगापासून बाळाचं रक्षण होत आहे. आणि खूप एक महत्वाची गोष्ट, ब्रेस्ट फीडिंगमुळे भावनिक नातं आहे, आई आणि बाळाचं जे नातं आहे ते मजबूत राहतं. म्हणजे ती आहे ना आईची तक्रार की मोठेपणी लेकर लक्ष देत नाहीत, वृद्धाश्रम मध्ये पाठवतात, ब्रेस्ट फीडिंगमुळे हे होत नाहीये, त्यांच्यामध्ये जे भाव बंधन असतं आईच्या दुधाचं बंधन ते कायम राहतं आणि हे सुद्धा त्यामधून कमी होतं. खूप फायदे आहेत असे आईसाठी. आईसाठी अजून फायदे काय आहे माहिती का, डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच जर बाळाने दूध आईचं जर ओढलं तर आईच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतो. आणि त्या हार्मोनचं कार्य काय असतं, गर्भाशय आहे ते लवकर आकुंचन पावतं. त्याच्यामुळे एक ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन असतं, ते आईला डिलिव्हरी झाल्याबरोबर तात्काळ दिलं जातं, ते कृत्रिम ऑक्सिटोसिन. आणि ऑक्सिटोसिनचा जर तुम्ही शब्दशः अर्थ पाहिला ना तर त्याचा अर्थ होतो प्रेम. म्हणजे ऑक्सिटोसिन हा प्रेमाचा हार्मोन आहे आणि आपण इंजेक्शनद्वारे कृत्रिम प्रेम देतो आणि आईचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस जर बाळ आईच्या जवळ असलं त्या आईला ते बाळाचं प्रेम अनावर होतं, भावना जागृत होतात. भावना जागृत झाल्यानंतर तिला दूध यायला लागतं आणि मग इकडं त्या गर्भाशयावर ताण पडतो, लवकर ते आकुंचन होतं आणि आईचं ब्लिडिंग हे कमी होतं. त्याच्यामुळे हे शास्त्रीय कारण खूप महत्वाचं आहे. आईचं ब्लिडिंग जर कमी झालं पुढं तिचं जे अॅनिमिया आहे, रक्तक्षय बोलतो त्या, तो होत नाही आईला. म्हणजे ब्रेस्ट फीडिंगचा किती मोठा फायदा आहे हा. त्याच्यानंतर वार जी आहे लवकर पडते, मी सांगितलं ब्रेस्ट फीडिंगमुळे हार्मोन तयार होऊन, त्याच्यासाठी आईला कोणतीही तयारी करावी लागत नाहीये. मगाशी सांगितलं भांडं घ्यावं लागत नाही, विशेष म्हणजे आर्थिक बचत होते. दूध विकत घ्यावं लागत नाही. आता दूध काय लिटर आहे बघा, 70 रुपये लिटर, म्हणजे आपल्या नगरमध्ये 70 रुपये आहे. आणि मग ते 70 रुपये लिटर तुम्हाला हे कळतं की बाळाला किती दूध लागते ते समजत नाही. तुम्ही जर तो रेडीमेड पावडरचा डब्बा जर घेतला तर त्याची किंमत 350 ते 400 रुपये आहे. म्हणजे बाळाला, लहान बाळाला जर एका आठवड्याला एक डब्बा जर म्हणला आपण तर महिन्याचे 4 डबे होतात आणि 4 डब्याला 1200 रुपये लागतात. जसं बाळ मोठं होईल तसं तसं हे पैसे
1: वाढत राहतात.
0: म्हणजे आर्थिक खर्च त्याच्यामुळं होतो, स्तनपानामुळं आर्थिक खर्च होत नाहीये. बाळाचं पोट भरलं जातं, वरचा अतिरिक्त खर्च होत नाहीये त्याच्यामुळं. त्याच्यानंतर आईसाठी एक फायदा आहे, उतार वयामध्ये बऱ्याच स्त्रियांची जी हाडं असतात ते ठिसूळ होतात. हाडांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं हे त्या स्त्रियांचं वाढतं. स्त्रिया त्याचा संबंध कशाशी लावतात माहिती का, कुटुंब नियोजनशी. मी बाळबंद होण्याचं ऑपरेशन केलं ना तेव्हापासून माझी कंबर दुखायला लागली, मी ते ऑपरेशन केलं ना तेव्हापासून माझी हाडं सडकायला लागली असं बोलतात ते. पण हा एक गैरसमज आहे. जर स्तनपान बाळाला व्यवस्थित केलं, कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष जर बाळाला स्तनपान केलं तर ते आईचे जे हाडं असतात ना त्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियम हे जास्त प्रमाणात तयार होत जातं, रिकॅल्शियमलेटेड म्हणतात ते. कारण का तर दुधामधून बाळाला कॅल्शियम जातं आणि मग ते कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपलं जे बोन असतं ना ते सच्छिद्र असतं, आणि त्या बोन मध्ये कॅल्शियम भरलेलं असतं. ते कॅल्शियम जर निघालं आईच्या शरीरातून नवीन कॅल्शियम तयार व्हायला मदत होते. जर ते तसंच साठून राहिलं तर मग ते हाडं ठिसूळ होतात. पण नवीन नवीन कॅल्शियम तयार झालं, ते जे बोन आहे सचिद्रपणा त्यांचा वाढतो, जास्त कॅल्शियम तयार होतं, त्याच्यामुळे जे उतरवयामध्ये स्त्रीला जो त्रास होतो तो कमी होतो.
2: श्रोतेहो, आताच आपण जयमाला केदारी यांच्यासोबत चर्चा केली. उद्या पुन्हा भेटूया याच विषयासह गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा म्हणजे थंडावा, गरमागरम भजी आणि चहाची मजा. पण याच काळात सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन आणि पोटाचे आजार सुद्धा वाढतात. मग काय करायचं? सर्वात आधी बाहेरून आल्यानंतर हात साबणानं स्वच्छ धुण्याची सवय लावा. ओले कपडे किंवा ओले बूट जास्त वेळ घालू नका. शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला. त्याचसोबत रस्त्यावरचं, उघड्यावरचं अन्न आणि दूषित पाणी टाळा. शक्यतो उकळलेलं किंवा स्वच्छ पाणी प्या. घरामध्ये आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, कारण साचलेल्या पाण्यामध्ये डास वाढतात आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका जो आहे तो वाढत असतो. आहारामध्ये गरम, ताजं आणि पौष्टिक अन्न घ्या. फळं आणि भाज्या स्वच्छ धुणंच वापरा. या छोट्या सवयी पाळल्या ना मंडळी, तर पावसाळा आजारपणात नाही तर आनंदात जाईल. काळजी घ्या आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षित ठेवा. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या लाडक्या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन्ना उन्ना।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सखींनो. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हजारो रुपयांची क्रीम किंवा महागडे प्रोडक्ट लागतात असं तुम्हाला सुद्धा वाटतं का हो? खरं तर सुंदर त्वचेचं रहस्य आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेले आहे बरं का. सर्वात महत्वाचं म्हणजे पुरेसं पाणी प्यायला हवंय. शरीर हायड्रेट असेल तर त्वचा सुद्धा तजेलदार असते. दररोज ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनयुक्त आहार घ्या. त्वचेला पोषण आतून मिळणं जास्त महत्वाचं असतं. रोज चेहरा सौम्य फेसवॉशनं स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा. बाहेर पडताना सनस्क्रीन वापरण्याची सुद्धा सवय ठेवा. पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणं तितकंच गरजेचं आहे मंडळी, कारण थकवा आणि ताण याचा परिणाम सर्वात आधी चेहऱ्यावरती दिसत असतो. लक्षात ठेवा, नैसर्गिक सौंदर्य कोणत्याही महागड्या बाटलीमध्ये नसतं, तर ते चांगल्या आहारात, योग्य झोपेत आणि स्वतःची नियमित काळजी घेण्यात असतं. आणि म्हणूनच मंडळी, स्वतःवरती प्रेम करा आणि निरोगी राहा. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: the one I need.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखेंनो, बघता बघता वेळ कसा निघून गेला खरंच कळलं नाही. आणि आपण आता उद्याच्या भागामध्ये भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता, कारण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आरजे वैशाली तुम्हाला भेटायला. आणि मंडळी, दिवसभरामध्ये तुम्हाला अशाच नवनवीन कार्यक्रमांची गाण्यांची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. तर त्यामुळे मंडळी, या मेजवानीचा आस्वाद घ्या आणि निरोगी राहा, छानपैकी हसत खेळत राहा. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज स्नेहालय संस्थेच्या काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या ज्योती नितीन गाली यांचा आज वाढदिवस आहे। ज्योतिताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। ज्योतिताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदइच्छा। आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। याराना फिल्म मधील छूकर मेरे मन को हे गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर। अंजोतीताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. मंडळी, स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या विचारांचा आणि कष्ट, शिक्षण, समतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिस बालभवन मधील विद्यार्थिनी रिद्वी विक्रम पेटारे आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश ऐकवत आहे. चला तर मग आपण ऐकूया रिद्वी कडून हा प्रेरणादायी संदेश.
1: नमस्कार, माझे नाव रिद्धी विक्रम पेटारे. मी परिस बालभवनाची विद्यार्थिनी आहे. मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एक संदेश देत आहे. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जगत बदल घडून घालून घाव हा संदेश दिला. या वाक्याचा अर्थ हिंसा नव्हे तर अन्याय, न्याय, भेदभाव आणि वाईट प्रथांवर प्रहार करणे असा आहे. समाजात गरीब, कष्टकरी आणि वंचित लोकांवर अन्याय होता. त्या परिस्थितीत लोकांनी शांत न बसता बदलासाठी प्रयत्न करावे हा संदेश त्यांनी दिला. आज आपण शिक्षण, प्रामाणिकपणा, चांगल्या कृतीमधून समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. धन्यवाद.
0: रिद्वीने अतिशय सुंदर शब्दात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ओळख करून दिली. त्यांच्या विचारांमधून कष्ट, शिक्षण, समता आणि माणुसकीचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरावा असा हा संदेश आहे. तिने तिच्या शब्दामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आपण ऐकला आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी प्राजक्ता कराळे बोलते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगर, मी पूनम चौधरी पाटील आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या जीवन कार्याची, साहित्याची आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आता क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी शक्ती दीपक गायकवाड आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती ऐकवत आहे. चला तर मग आपण ऐकूया शक्तीकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी प्रेरणादायी माहिती.
2: नाव शक्ती दीपक गायकवाड. मी क्षितिज बालभवनाची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या बालभवनात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या विषयी मी 2 शब्द भाषण करणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालूबाई असे होते. अण्णाभाऊ साठे यांचा जीवनावर कार्ल मार्क्स व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ आपले गुरु मानत होते. जग बदललं घालून घाव, सांगून गेले मज भी मराव. लोकमान्य टिळक हे एक महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक हे होते.
1: मंडळी शक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी आणि विचारांची अतिशय सुंदर माहिती आपल्या समोर मांडली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण, कष्ट आणि सामाजिक बांधिलकी मूल्ये आपल्या जीवनात जपूया तिने तिच्या शब्दामध्ये ऐकवण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न उत्कृष्ट पद्धतीने तिने केला आहे. त्याकरिता तुझे खूप खूप धन्यवाद. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपली स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. मंडळी, आज आपण भेटणार आहोत अशा एका जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने स्वतःचं भविष्य घडवणाऱ्या युवतीला स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्पाच्या माध्यमातून बेड साइड नर्सिंग असिस्टंट हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या पायल अंबादास चांदणे ह्या विद्यार्थिनीचा प्रेरणादायी प्रवास आज आपण तिच्या शब्दात जाणून घेणार आहोत. पायलच्या आयुष्यात आलेली आव्हाने, त्याचबरोबर शिकण्याचा प्रवास, मिळालेलं प्रशिक्षण आणि आज नव्या आत्मविश्वासाने उभं राहण्याची प्रेरणादायी कहाणी ऐकण्यासाठी चला सुरू करूया आजच्या खास गप्पा. मारणार आहोत आपल्या सक्षमा प्रकल्पातील विद्यार्थिनी पायल अंबादास चांदणे हिच्या सोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारूया. तू तुझ्या जीवन प्रवास थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगतेस का?
1: हो, सांगेल इच्छुक. तर माझं नाव पायल अंबादास चांदणे. मी आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय सारडा कॉलेजला. बेड साइड असिस्टंट कोर्स झालेला आहे 3 महिन्याचा नर्सिंग कोर्स, आपलं सक्षमा प्रकल्प. तर आम्हाला बेड साइड कोर्स बद्दल आमच्या बालभवनाकडूनच कळलं होतं, रासने मॅडम कडून, की असा असा कोर्स आहे म्हणून, नाही का, तुम्ही जाऊन बघा. तर आम्ही तिथे जाऊन बघितलं, ऍडमिशन पण घेतलं. तर आम्हाला खूप छान वाटलं की ते मॅडम, राजश्री मॅडम आम्हाला शिकवतात, ते इतकं छान शिकवतात की आपल्याला समजलं नाही तरी रिपीट समजून सांग.
0: अगोदर तुला ही माहिती बालभवन कडून समजली, तर तू बालभवनशी केव्हापासून जोडली?
1: बालभवनापासून आम्ही लहानपणापासूनच बालभवनात जात होतो. खूप छान, म्हणजे बालभवनात खूप छान वाटायचं. आम्ही आम्हाला जाऊशी नव्हतं वाटत, पण आम्हाला मॅडम बळबळ न्यायच्या बालभवनात.
0: तर तेथील काही अनुभव आहेत का, काही मजेशीर गोष्टी आठवतात का तुला बालभवन मधील?
1: हो, खूप आहेत ना. तर आमच्या बालभवनात दर शनिवारी टॉय बँक असतो, खेळ घेतात दर शनिवारी. तर आम्हाला खूप मजा यायची आणि आमच्या मॅडम पण आम्हाला खूप छान गेम शिकवून सांगायच्या. वाचन कट्टा पण घ्यायच्या आमच्या बालभवनात दर शनिवारी. तर आम्हाला बोलण्याची स्टेज डेअरिंग नव्हती, तर मॅडमने आम्हाला म्हणजे बालभवनात असं भाषण करून करून आम्ही ते पण शिकलो. ते डेअरिंग नव्हते आम्हाला, ते पण शिकलो आम्ही.
0: तर तुला काही अनुभव आहेत का बालभवन विषयी, बालपणीची काही आठवणी आहेत का आणखीन? तर पायल, तुला जसं की बेड साइड नर्सिंग असिस्टंट कोर्स तुला माहिती झाला आपल्या बालभवन थ्रू, तुला कोणी म्हणजे असे समजावून सांगितलं का तू हा ह्या क्षेत्राकडे गेलं पाहिजे? तुला त्या क्षेत्राची आवड का निर्माण झाली नर्सिंग?
1: हो, मला नर्सिंग हा कोर्स पहिल्यापासूनच आवडत होता आणि मला तो करायचा होता. जेव्हा ह्या कोर्स बद्दल आम्हाला कळलं तेव्हा शिंदे मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला तिथं आपल्या सक्षमा प्रकल्पाला घेऊन गेल्या. मग तिथं दीपाली मॅडम म्हणून भेटल्या आम्हाला, त्यांनी आमचे फॉर्म वगैरे भरले. मग नर्सिंग कॉलेज सुरू झालं आपलं, 1.5 महिना प्रॅक्टिकल आणि थेअरी.
0: तर तेथील सुरुवातीचा अनुभव काय होता तुझा?
1: तर मला नर्सिंग हा कोर्स, मला रुग्णांची सेवा करायला खूप आवडतं आणि मला ते करायचं होतं पहिल्यापासूनच. तर मी इकडे बेड साइडला ऍडमिशन घेतला आणि तिथे खूप मॅडम बेसिक गोष्टी शिकवतात, खूप छान शिकवतात आणि मला समाजसेवा करायला पण आवडतं.
0: तुला कुणी असं प्रेरित केलं का, तुझ्या काही प्रेरणास्थानी कुणी आहे का?
1: हो, मला शिंदे मॅडमने खूप गाईड केलं ह्या विषयी की तू हे केलं पाहिजे, नाही का. माझे पप्पा पण आजारी आहेत, त्यामुळे म्हणे तू हा कोर्स कमी दिवसाचा आहे पण तू करून टाक, होईल, होऊन जाईल तुझा. मग मी शिंदे मॅडमचं ऐकलं आणि तो कोर्स पूर्ण केला. आता मी पण लावून देणार आहे मॅडम.
0: तर तू बेड साइड नर्सिंग असिस्टंट कोर्स हा कम्प्लीट केलाय, तर तेथील अनुभव काय होता सुरुवातीचे?
1: आम्हाला मॅडमने सुरुवातीला तर बेसिक गोष्टी समजावून सांगितल्या, काय कसं करायचं ते. आम्हाला तर खूप भीती वाटत होती करायला, पण थोडी स्टेज डेअरिंग झाली तर मग आम्ही ते सगळं करत राहिलो.
0: आणि तिथलं एज्युकेशन कसं आहे बेड साइड नर्सिंग कोर्स?
1: छान आहे सगळं, म्हणजे खूप असं शांत वातावरण आहे, आपलं घर सारखंच आहे, शांत, एकदम छान वाटतं तिथे. हा, तर आम्हाला राजश्री मॅडम, आमचं 11 ते 4 कॉलेज होतं आणि ते पूर्ण झाले तर आम्हाला 11 ते 4 कॉलेज, मग ब्रेकची सुट्टी व्हायची मधी. मग
0: सुरुवातीचा अनुभव काय होता तुझा, जेव्हा तुला समजलं की आपल्याला त्यात काही अडचणी आल्या होत्या का तुला एज्युकेशन घेताना?
1: हो, खूप अडचणी आल्या होत्या, पण त्या दीपाली मॅडमला मी सांगून, दीपाली मॅडमने.
0: कोणत्या अडचणी आल्या?
1: फॉर्म भरण्याच्या वेळेस पण खूप अडचण आली होती की माझा फॉर्म भरला मी आणि शिंदे मॅडम म्हणले की घरी घेऊन जा, मी घरी घेऊन गेले पण फॉर्म हरवला माझा. तर मी दीपाली मॅडमने मला फोन करून बोलवलं की तू फॉर्म घेऊ नये म्हणून इकडं सक्षमाला. तर मॅडमला मी सांगितलं मॅडम फॉर्म हरवलाय, तर मॅडम म्हणल्या तू परत ये आपण तुझा फॉर्म परत भरू. मग आम्ही परत फॉर्म भरला.
0: परंतु नंतर तू प्रॅक्टिकलला कुठे

0: पण खूप चांगले होते समजून सांगायच्या काही अडचण आली तर.
1: तेथील काही अनुभव आहेत का तुझे की तू अजून सुरुवातीला जेव्हा गेलती प्रॅक्टिकलला तर तेथील काय अनुभव आहे?
0: तिथे गेली तर म्हटलं तर मी फर्स्ट टाइम तर मला आहे ना जनरल वॉर्ड मध्ये हे केलं होतं. आम्ही दोघी जणी जायचो, एक कल्याणी म्हणून होती आणि मी. ती पहिले आयसीयू मध्ये होते आणि मी जनरल वॉर्ड मध्ये होते. तर जनरल वॉर्ड हा खूप मोठा वॉर्ड आहे. तर तिथे आम्हाला म्हणजे खूप पेशंट आहे तिथं, काहीच कळत नव्हतं की नाही का काय करावं. आता भीती वाटायची पहिल्यांदाच गेलं म्हटल्यावर. तर तिथल्या सिस्टर पण आम्हाला खूप छान होते, त्या पण समजावून सांगायच्या नाही का घाबरू नको असं करायचं तसं करायचं. मग त्यांनी पण आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. तिथे पण आम्हाला खूप काही शिकायला भेटलं.
1: तर तेथील काही अनुभव आहे का सबोध एखाद्या पेशंट नाही का एक हात असलेला असतं किंवा निराश.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
5: नमस्कार रसिक हो. मागच्या दोन भागांमध्ये आग्रा घराण्यामध्ये विलंबित ख्यालाच्या विस्तारामागचा विचार आपण बघितला, त्याचं प्रात्यक्षिकही फार सुंदर आपण कविताताईंकडून ऐकलं. या भागामध्ये आपण द्रुत बंदिशी काही बघणार आहोत, ऐकणार आहोत. आग्रा घराण्यामध्ये बंदिशकारांची, रचनाकारांची खूप मोठी परंपरा आहे, ज्यामध्ये प्राणपिया, प्रेमपिया, विनोदपिया, आपले हळदणकर काका म्हणजे रसपिया, त्यांचे गुरु खादिम हुसेन खान सजनपिया, असे अनेक रचनाकार आहेत आणि अतिशय सुंदर बंदिशी त्यांनी रचलेल्या आहेत. त्या रचनाकारांच्या द्रुत बंदिशी आज आम्ही सादर करणार आहोत. आग्रा घराण्यामध्ये जसा ख्याल गायनाचा विचार आपण बघितला, तसाच द्रुत बंदिशींच्या गाण्यामध्ये त्यांच्या सादरीकरणामागे काय विचार केलेला आहे हे सुद्धा थोडासा मुद्दा स्पर्श करणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण फार होणार नाही या भागात, पण गायनातून आणि कवितातही त्यांच्या सादरीकरणादरम्यान सांगतीलच काही गोष्टी उलगडून. तर ज्यामध्ये आग्रा घराण्यात फक्त जो पहिल्या ओळीचा मुखडा असतो त्याचाच विचार न करता किंवा पहिल्या ओळीचाच विस्तार न करता बंदिशीतल्या इतर ओळींचा सुद्धा विस्तार केला जातो आणि त्यामुळे त्या सादरीकरणाला एक वेगळा अँगल, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. दुसऱ्या ओळीच्या तिसऱ्या ओळीतल्या शब्द घेऊन आणि त्याच्यातला इम्पॅक्ट पॉइंट, आता मला माफ करा मराठी त्याला शब्द सापडत नाही, पण त्यातला इम्पॅक्ट पॉइंट बघून त्यातनं एक मुखडा विकसित केला जातो गाता गाता आणि त्याला मुखबंदी असं म्हटलं जातं.

0: आणि हे सगळं आता प्रात्यक्षिकामधनं आपण बघणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये आम्ही आग्रा घराण्यातील काही रचनाकारांच्या द्रुतबंदीशी आपल्यासमोर सादर करतोय.
1: सुरुवातीला मी सादर करते उस्ताद विलायत हुसेन खान साहेब यांची सुप्रसिद्ध बंदिश राग जोग मधली घरी पल चिन कछु ना सुहाय. ह्याच्यामध्ये ही स्थायी जी सुरू होते ती तिसऱ्या मात्रेतनं सुरू होते आणि बंदिशीचं शब्दांचं वजन पण आपण जरूर ऐकाल की कशी ती घडत जाते. सुरू करते.

0: कविता धरित्री, तुम्हाला आठवत असेल काका जेव्हा ही बंदिश म्हणायचे तेव्हा काय ते डौलानी म्हणायचे. आणि मला आठवत आहे की पंडित सुरेश तळवलकर एकदा म्हणाले होते की एकदा ते साथीला असताना असा तो घडीपलचीनं चाललं होतं आणि एक एक आवर्तन असं फ्रेम करून लावावं असं ते सादरीकरण सगळं चाललं होतं. या बंदिशीवरनं मला ती आठवण जागृत झाली.
1: यानंतर बिहाग रागातली सजनपिया म्हणजे खादिम हुसेन खान साहेब यांची द्रुत एकतालातली एक बंदिश मी सादर करते. शब्द आहेत याद तोरी आवत बिरहा सतावत.

रसिक हो, आता मी गातीये आफताबे मौसिकी उस्ताद फयाज खान साहेब यांची एक जय जयवंती रागातली बंदिश।

आता मी गातीये राग भूक मधली एक बंदिश. उस्ताद विलायत हुसेन खान साहेब यांचे धाकटे बंधू उस्ताद नन्हे खां यांनी सुद्धा अनेक बंदिशी रचल्या, पण त्यांच्यातली नम्रता अशी की त्यांनी स्वतःचं काही वेगळा तखल्लुस असं ठेवलं नाही आणि त्यांनी ह्या मोठ्या लोकांच्या नावानेच बंदिशी केल्या. आता ह्या बंदिशीमध्ये अत्रोलीवाले मेहबूब खां दरसपिया यांचं नाव आलेलं आहे. तर त्यांनी अशा प्रेम पिया, दरस पिया, प्राण पिया ह्या नावाने पण उस्ताद नन्हे खां साहेबांनी ह्या बंदिशी केल्या. पण ही माहिती जी मला मिळाली ती अर्थातच आमचे गुरु पंडित श्रीकृष्ण हळदणकर यांच्याकडनं. सादर करते भूपमधली एक सुंदर बंदिश. या बंदिशीची उठावण पण फार सुंदर आहे. तानेतनं बंदिश सुरू होते आणि आपल्याला लक्षात येईलच.

रसिक हो, आता ह्या भागातली ही शेवटची बंदिश माझे गुरु पंडित श्रीकृष्ण उर्फ बबनराव हळदणकर यांची, त्यांनी रसपिया या नावानी बंदिशी केल्या. मी राग गौड सारंगमधली त्यांची बंदिश गाते.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

मी प्रणव दंडवते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
1: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि आपला सगळ्यांचा आवडता संध्याकाळचा शो सांज रंग सुरू झालाय. आणि मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा शो खास असणार आहे बरं का, कारण आज असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या फरमाईशे ज्या मी प्ले करणार आहे आणि ज्याचा आनंद तुम्ही घेणार आहात. आणि आनंद घेण्यासाठी सगळ्यात आधी मोटिवेट होणं गरजेचं आहे बरं का, कारण काय असतं ना, दिवसभरामध्ये आपल्यासोबत खूप काही काही घडलेलं असतं. म्हणजे सकाळी तर आपण असं ठरवलेलं असतं की आपण पॉझिटिव्ह राहायचं, कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अँड ऑल. पण काय होतं ना, काहीतरी असं घडतं की आपल्याला विचार करावाच लागतो आणि मग त्याचा त्रास होतो. मग आता हे विसरायचं असेल तर मोटिवेशन तो बनताय ना बॉस. चला तर जाणून घेऊयात एक मोटिवेशनल शायरी, ऐकूयात ही शायरी. हर अंधेरे के बाद सवेरा आता है, हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, रुकने से कुछ नहीं बदलता, जो चलता है वही आगे बढ़ता है. हे लक्षात ठेवा की थांबायचं नाही, चालत राहायचं. जेव्हा आपण चालत राहू, जेव्हा आपण आपल्या गोष्टीकडे किंवा आपलं जे ध्येय आहे ना त्याच्याकडे बघत चालत राहू, प्रयत्न करत राहू, तेव्हाच ते मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मोटिवेट होत रहा आणि ध्येयाकडे चालत रहा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि या ब्रेकमध्ये ऐकूयात पहिली फरमाईश. संदूक या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत आहे. तर या गाण्याला म्युझिक दिलंय अजित समीर यांनी, तर लिरिक्स आहेत गुरु ठाकूर यांचे. आणि ही जी रिक्वेस्ट आहे किंवा हे जे गाणं आहे ते ऐकायचंय दिशा हिला. आणि दिशा ही माझी मैत्रीण आहे आणि आपली डेली लिसनर आहे. सो ऐकूयात दिशाचं हे आवडतं गाणं. सो दिशा, हे गाणं तुझ्यासाठी, एंजॉय कर.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं आणि सांज रंग शो मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त असा हवेत गारवा अजूनही आहे, दुपारी पाऊस येऊन गेलेला आहे असं आपल्या नगरचं वातावरण आहे. पण ना काही ठिकाणी पाऊस आलाय पण काही ठिकाणी आलेला नाहीये. आणि याच छान वातावरणामध्ये आपण सगळे ऐकतो आहोत आपलीच आवडती गाणी ऑन रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा विथ तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर जे कोमल. आणि आताच आपण चांद तू नभातला हे छानसं गाणं ऐकलेलं आहे. संदूक या चित्रपटातलं हे दिशाचं आवडतं गाणं आपण ऐकलं आणि अतिशय खरं म्हणजे हे गाणं दिशानं सांगितलं होतं, पण मी प्रत्येक महिलेसाठी हे गाणं डेडिकेट करतेय आणि नक्कीच दिशाचीही हीच अपेक्षा असेल. आता ऐकूयात आपण ऐश्वर्या हिनं आपल्याला सांगितलेलं गाणं. मितवा टायटल सॉन्ग तिला ऐकायचंय. हे गाणं शंकर महादेवन, जान्हवी, पुरोहित अरोरा यांनी गायलंय. तर या गाण्याला म्युझिक दिलंय शंकर यांनीच. आणि तसंच हे गाणं जे आहे ते ईशान आणि लॉया तिघांनी म्युझिक दिलेलं आहे. तसंच लिरिक्स आहेत मंदार चोळकर यांचे. सो एन्जॉय करा मितवा हे गाणं. आणि मला असं वाटतं की स्वप्नील जोशी ज्यांना ज्यांना आवडतात ना त्यांना सगळ्यांनाच हे गाणं आवडत असेल, तर ऐश्वर्यासोबत हे गाणं त्या सगळ्यांसाठीच आहे. सो एन्जॉय करा आणि कसं वाटलं नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर.

0: म्हणजे काय?
1: जे तू माझ्यावर करत नाहीस ते
2: मस्करी केली.

मितवा या चित्रपटाचं टायटल सॉन्ग जे आहे, टायटल म्युझिक जे आहे, टायटल ट्रॅक जो आहे तो आपण ऐकलेला आहे, अतिशय सुंदर. आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं, जान्हवी पुरोहित यांचा देखील आवाज या गाण्याला लागलेला आहे, असं हे सुंदर गाणं आहे. आणि मित्रांनो, या गाण्यातील जे स्वप्नील जोशी यांचा जो प्रश्न आहे ना, प्रेम म्हणजे नक्की काय, हा प्रश्न कधी सुटणार नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रेम वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाला प्रेमाच्या व्याख्या अजून काही सापडलेल्याच नाहीयेत. तर तुमच्या नजरेत प्रेमाची काय व्याख्या आहे हे नक्की कळवा आपल्या 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. संध्याकाळचे 4:14 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि वंडई, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्राची समृद्ध आध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीला ना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा बहुमान मिळालाय. हो, मी खरं बोलतीये, आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी जमा होणाऱ्या अभूतपूर्व भक्तीसागराच्या दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने पंढरपूरची एका दिवसात सगळ्यात जास्त भेट दिलं जाणारं ठिकाण असं नाम दिलेलं आहे, मोस्ट विजिटेड प्लेस इन अ डे म्हणून अधिकृत नोंद करण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबतच देश विदेशातील लाखो वारकरी या वारीत नतमस्तक होतात. आणि शतकानुशतकं चालत आलेल्या या अथांग भक्ती सोहळ्यामध्ये किंवा या सोहळ्याला मिळालेल्या या जागतिक मान्यतेमुळे पंढरपूरची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जास्त दृढ झाली असून हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. हो, आणि खरंच खूप आनंदाची बाब ही आहे. सगळे स्वतःच्या भक्तीसाठी, स्वतःला आनंद मिळण्यासाठी आणि विठुरायांना भेटण्यासाठी जात असतात, पण याचाच एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. खरंच खूप छान वाटतं ना. आणि मंडई, आपल्या महाराष्ट्राचं नाव आणखी एका गोष्टीमुळे आता प्रसिद्ध झालेलं आहे, सगळ्यांचं कौतुक वाटतंय, आणि ती देखील त्या विठ्ठलाचीच कृपा आहे. मंडई, आता ऐकूयात वैशाली हिनं, हिला जे गाणं आवडतं किंवा हिची जी फरमाईश आहे ते येडाई माझा जीवग जीव, हे गाणं मला देखील खूप आवडतं आणि हे गाणं ऐकलं की भक्तीत रमून जाते मी तर, असं हे गाणं आहे जे चंदन कांबळे यांनी गायलंय. तर अभि ओम यांनी याला म्युझिक दिलेला आहे आणि अजय क्षीरसागर यांचे याला आहेत लिरिक्स, शब्द त्यांचे आहेत. चला तर मग वैशालीचं हे छान आवडतं गाणं इन्जॉय करूयात.

चंदन कांबळे यांनी गायलेलं येडाई माझा जीवगा जीव हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि ही फरमाईश होते वैशाली यांची, अतिशय सुंदर हे गाणं आहे. तिला देवी, त्यांच्या घरात देवी आहे आणि त्यामुळे तिला ही सगळी गाणी आवडतात. आणि तिला असं वाटतं म्हणजे ती नेहमी हे गाणं गुणगुणत असते. आणि तिचं म्हणणं असं आहे की हे गाणं ऐकलं की मी भक्तीत रमून जाते. तर असं छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडई, आपल्या इकडे ना शालार्थ प्रणालीद्वारे ना वेतन घेणाऱ्या राज्यातील अंशतः अनुदानित जे शिक्षक आहेत किंवा खासगी अनुदानित, तसंच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील जे शिक्षक आहेत किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत ना, त्यांच्यासाठी EKYC प्रक्रिया पूर्ण करणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता शिक्षकांसाठी देखील EKYC अनिवार्य होणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास वेतन रोखणार आहे. तर अशा प्रकारे आता सगळ्यांनाच EKYC जसं अनिवार्य आहे, तसंच शिक्षकांसाठी देखील आता ही अनिवार्य होणार आहे. नाहीतर त्यांचा पगार, त्यांचा पेमेंट रखडला जाईल. म्हणजे आता वळूयात आपल्या पुढच्या फरमाईशकडे. आणि हरियाणवी गाणं, ज्यांनी ज्या गाण्यानं सगळीकडे धुमाकूळ घातली होती, यूट्यूबवर असेल किंवा मग इंस्टाग्रामवर असेल किंवा प्रत्येकाच्या तोंडामध्ये तेच गाणं ते गुणगुणत असायचं, ते म्हणजे बैरण. हो, भावाभावांनी गायलेले हे छानसं गाणं. आणि हरियाणवी गाणे ऐकायला छान वाटतात पण याची क्रेज वेगळीच होती. तर हे गाणं आरूनं प्ले करायला सांगितलंय. आरूचं फेवरेट गाणं आहे आणि तिनं हे देखील सांगितलंय की तिच्या मोबाईलची रिंगटोन देखील हीच आहे. सो ऐकूयात आरूचं हे फेवरेट गाणं बैरण.

बेरण हे हरियाणवी सॉन्ग आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:25 झालेत आणि नगरचे अंतरंग सांजरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मी रोज आता सांजरंग मध्येच तुम्हाला भेटायला येणार आहे इव्हिनिंग 4 आणि आज आपण खूप एन्जॉय करतो आहोत, कारण आज मी प्ले करते तुमच्या सगळ्यांच्या फरमाईशी आणि तुम्ही मन भरून फरमाईशी आज पाठवलेल्या आहेत. आत्ताच आपण आरूचं आवडतं गाणं बैरण ऐकलेलं आहे. हे हरियाणवी सॉन्ग आहे आणि आत्ता सध्या ट्रेंडिंगला आहे. अजूनही ते तेवढंच ट्रेंडिंगला आहे जेवढं ते नवीन होतं तेव्हा होतं. आणि आत्ताही जर आपण इंस्टाग्राम पाहिलं तरीही अजूनही तुम्हाला हे गाणं ऐकायला मिळतं. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, काही गाणी जी अशी असतात ना ती आपल्या लाईफशी रिलेट करायला लागतात बरं का. म्हणजे आपण थोडंसं दुःखी असलो की आपल्याला दुःखी गाणी यायला लागतात, किंवा मग काही गाणी अशी असतात की आपल्याला जीवनाचं सत्य शिकवत असतात आणि ती खूप महत्वाची ठरतात आपल्या लाईफमध्ये. कधी कधी टर्निंग पॉईंट देखील ठरत असतात. आणि असंच एक गाणं आहे जे बनी आणि सागर यांनी गायलेलं आहे. तर त्याला म्युझिक दिलंय बनीनं आणि लिरिक्स आहेत सागर यांचे. मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतेय तुम्हा सगळ्यांनाच कळालं असेल. मी बोलतेय गंगा के किनारे या गाण्याबद्दल. आणि हे गाणं ओम याला ऐकायचंय, ओमची ही फरमाईश आहे. चला तर ऐकूयात ओमची फरमाईश आणि यानंतर पुन्हा लगेचच भेटणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:39 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्या पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीत म्हणजे कॅप राऊंडमध्ये 1,57,103 विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. आणि यावर्षी प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील 2,44,097 विद्यार्थ्यांपैकी 2,19,417 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंती क्रम जे आहेत ते भरले होते. आणि त्यापैकी 1,57,103 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये 98,024 विद्यार्थी आणि 59,079 विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर मंडळी, आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारे 2,00,000 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळालेला आहे, त्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. मंडळी, आता वेळ झालीये छान अशी फरमाईश ऐकण्याची. तर अश्विनी शिंदे वाघीची ही फरमाईश आहे आणि तिनं माझ्या जिजूंसाठी म्हणजे तिच्या पतिदेवसाठी ही फरमाईश डेडिकेट केलेली आहे. राज वाघ यांच्यासाठी ही फरमाईश जी आहे ती तिने डेडिकेट केली आहे. अगं बाई अरेच्या या चित्रपटात अजय अतुल यांनी संगीत दिलेलं हे छानसं गाणं आहे जे गायलंय अजय आणि अमेय यांनी. तर विजय प्रकाश, योगिता चित्रे, बेला सुलाके यांनी देखील त्यांची साथ दिलेली आहे. तर ऐकूयात हे आवडतं गाणं. आणि प्रत्येकच मुलाला असं वाटत असेल की त्याच्या होणाऱ्या बायकोनं किंवा झालेल्या बायकोनं हे गाणं डेडिकेट करावं. सो अश्विनी शिंदे हिनं तिचे मिस्टर म्हणजेच आता ती देखील वाघ झाली आहे राज वाघ यांच्यासाठी डेडिकेट केलेलं हे छानसं गाणं ऐकूयात.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. तुमचा सांजरंगामध्ये कोमल आहे. तुमच्यासोबत संध्याकाळचे 4:46 झालेत आणि सांजरंग हा शो एन्जॉय करत आहोत. आणि शो मध्ये आहेत आपलीच आवडती गाणी, म्हणजेच आहेत आज भरपूर साऱ्या फरमाईशे. आणि आताच आपण अश्विनी शिंदे वाघ हिची फरमाईश ऐकलेली आहे आणि तिने माझ्या जिजूंसाठी म्हणजे राज वाघ यांच्यासाठी ही फरमाईश केलेली आहे. त्यांना ते गाणं डेडिकेट केलंय. आता ऐकूयात अबोली ताई हिची फरमाईश. ही देखील आपली डेली लिस्नर आहे आणि नेहमी आपल्याला फरमाईश सांगत असते. आज तिला ऐकायचं सजना रे हे गाणं. करार या मूवीतलं हे गाणं आहे जे श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांनी गायलंय. तर म्युझिक आहे विजय गवांडे यांचं आणि लिरिक्स आहेत गुरु ठाकूर यांचे. सो चला एन्जॉय करूयात अबोली ताईचं हे आवडतं गाणं.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि सांज रंगमध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी मित्रांनो, आज तुम्ही सगळ्यांनी गाणं डेडिकेट केलेलं आहे, फरमाईशा सांगितलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या फरमाईशा आलेल्या आहेत. कोणी मैत्रिणींसाठी, कोणी मित्रांसाठी, कोणी स्वतःसाठी, कोणी प्रेमासाठी, कोणी न मिळालेल्या प्रेमासाठी, तर कोणी हजबंडसाठी, वाईफसाठी, अशा फरमाईश सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर सुंदर मेसेज देखील काहींनी केलेत बरं का. तसंच माझी मैत्रीण गीता आहे, जिनं खूप सुंदर मेसेज केलेला आहे तिच्या नवऱ्यांसाठी, म्हणजेच वैभव जिजूसाठी हा मेसेज आहे. आणि आज माझ्याकडे ते काम आहे की मी जिजूंपर्यंत हा मेसेज पोहोचवेल. सो जिजू, हे तुमच्यासाठी आहे जे गीतानं पाठवलंय, गीताचा मेसेज आहे. आणि हे गाणं देखील तिनं तुमच्यासाठीच डेडिकेट केलेलं आहे. ती म्हणते, म्हणजे तिच्या नवरोबाला, प्रिय तू कामासाठी घरापासून दूर असतोस, पण माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट जी आहे ती तुझ्याच आठवणीनं होते. तुझ्याशिवाय घरात सगळं असतं, पण मन मात्र रिकामं वाटतं, कारण तू कुठेतरी दूर माझ्यासाठी कष्ट करतोयस. मला तुझ्या कष्टांचा खूप अभिमान आहे. आपल्या उद्यासाठी तू आज इतकी मेहनत घेतोयस याची जाणीव आहे मला, पण त्या सगळ्या धावपळीत एक गोष्ट कधीच विसरू नकोस, ती म्हणजे कोणीतरी तुझी कुठेतरी वाट पाहतोय, आणि दुसरी म्हणजे तुझी काळजी घे. वेळेवर जेव, पुरेशी विश्रांती घे आणि स्वतःला जप, कारण तुझी वाट पाहणारं, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं एक हृदय इथे रोज तुझी वाट बघतंय. अंतर फक्त किलोमीटरचं आहे, मनाचं नाही. लवकर घरी ये, तुझी खूप जास्त आठवण येते. हे गाणं माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीसाठी, म्हणजेच माझ्या नवऱ्यासाठी. सो हे हा छानसा मेसेज गीता आडवहीनं वैभव जिजूंसाठी, म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी दिलेला आहे. अतिशय सुंदर हा मेसेज आहे. जरी दुरावा असला तरीही प्रेम कमी होत नाही. बऱ्याचदा आपला गैरसमज असा असतो की दूर गेलं की प्रेम कमी होतं. जर प्रेम मनापासून असेल ना, ते कधीच कमी होत नाही. आणि असंच हे प्रेम हिच्या मेसेजमधून दिसतंय. आणि तिनं वैभव जिजूंसाठी छान गाणं डेडिकेट केलेलं आहे, जे बॉम्बे या मूवीमधलं आहे. हरिहरण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी हे गाणं गायलंय. तर म्युझिक दिलंय ए आर रेहमान आणि लिरिक्स आहेत महबूब यांचे. सो ऐकूयात गीताचं हे गाणं, जे तिनं जिजूंना डेडिकेट केलंय, तू ही रे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंगा हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि सांजरंग हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, खूप साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत। सोबत आहेत मस्त अशी गाणी जी तुमच्या माझ्या आवडीची आहेत, कारण फरमाईशा आहेत त्या तुमच्याच। आणि वेगवेगळी गाणी आहेत त्यामध्ये, मराठी गाणी आहेत, हिंदी गाणी आहेत, काहींनी ना वेगवेगळ्या फिलिंग्सनं ते गाणे मांडली आहेत। आत्ताच आपण गीताचं गाणं ऐकलं, गीताला आवडणारं गाणं ऐकलं आणि तिनं तिच्या मिस्टरांना वैभव जेजू जो मेसेज दिलाय तोही खूप छान होता आणि भावनिक करणारा होता। मला तर भावुक झालं आणि असं वाटलं की असंही प्रेम असू शकतं। सो तुमच्याकडे पण अशा काही गाणी असतील, अशा काही फिलिंग्स असतील, असे काही मेसेज असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर। आणि मंडळी, भारताचा श्रीलंका दौरा जो आहे तो 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे बरं का, आणि या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती। हो, मी कशाबद्दल बोलतीये हे तुम्हाला कळालं असेल। मी बोलतीये क्रिकेट मॅच बद्दल, आणि त्याच वेळी जसप्रीत बुमराहचं नाव संघात होतं, परंतु आता दुखापतीमुळे पूर्णपणे तो सावरला नसल्यामुळे जसप्रीत बुमराहला आता श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडावं लागतंय आणि त्याच्या जागी जम्मू काश्मीरचा वेगवान बॉलर औकीब नबी याची संघात निवड करण्यात आली आहे। सो आपण सगळ्यांचीच इच्छा होती की जसप्रीत बुमराह यावं, पण आता येता येत नाही आहे। आपण अपेक्षा करूयात की तो लवकरात लवकर बरा होवा आणि लवकरात लवकर खेळत। आणि आता वेळ झाली आहे पुढच्या फरमाईशकडे। पुढचं आवडतं गाणं आहे कांचन यांचं, तर कांचन यांना काकणी हा जो मूव्ही आहे त्याचंच टायटल सॉन्ग ऐकायचं आहे। आणि हे सॉन्ग जे आहे ते शंकर महादेवन आणि नेहा राजपाल यांनी गायलंय, तर अजय शिंदे यांनी याला म्युझिक दिलंय आणि लिरिक्स आहेत ओमकार दत्त यांचे। सो एन्जॉय करूयात हे छानसं गाणं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 5:09 झालेत आणि मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. सोबत आहेत छान छान अशी गाणी, कारण ती फरमाईश आहेत. आणि आता आपण ब्रेकवर जाण्याआधी काकण हे कांचन यांना आवडणारं त्यांची फरमाईश ऐकलेली आहे. आता दिशानं जी तिची बेस्ट फ्रेंड, तिच्यासाठी कालच आपण सगळ्यांनी फ्रेंडशिप डे जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे, जागतिक मैत्री दिन सेलिब्रेट केलेला आहे. मैत्रिणींना विश केलेला आहे आणि त्या आपल्या लाईफमध्ये ते मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा काही मित्रमैत्रिणी असे असतात जे आपल्या जवळचे असतात, आपली आई आपली मैत्रीण असते, आपले वडील आपले फ्रेंड असतात, तर त्यांच्यासोबत देखील हा दिवस आपण छान एन्जॉय केलेला आहे. आणि तसंच आज दिशानं त्याच निमित्त एक छान फरमाईश आपल्याला पाठवलेली आहे. तिने तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी म्हणजेच माझ्यासाठी ही फरमाईश दिली आहे. जी जे गाणं आहे सोनू के टिट्टू की स्वीटी या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं आणि रोचक कोहली यांनी याला म्युझिक दिलंय, तर कुमार यांचे लिरिक्स आहेत. चला तर मग ऐकूयात तेरा यार हूं मैं हे गाणं.

तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:16 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि तुम्हाला माहितीये का मंडळी, अवघ्या 17व्या वर्षी भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मानं तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचलाय बरं का. आणि शेवटच्या सामन्यामध्ये तिने व्हिएतनामच्या थुई लिन एनगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आणि साईना नेहवालनंतर तैपेई ओपन जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता भारताची तन्वी शर्मा हिनं चांगलंच नाव कमवलेलं आहे आणि एक नवीन इतिहास देखील रचलाय. जी पहिलंच विजेतेपद तिनं पटकवलेलं आहे आणि छान खेळी देखील तिने केलेली आहे. वयाच्या 17व्या वर्षी तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तिनं घवघवीत यश मिळवलंय. खरं म्हणजे तिचं खूप खूप अभिनंदन. आणि तिच्या जी खेळी आहे त्याला मी सलामी करते आणि तू असंच खेळत राहा असं मी म्हणेल. आणि मंडळी आता आपण ऐकूयात साक्षी हिचं आवडतं गाणं, तिची फरमाईश. आनंद राज आनंद यांनी गायलेलं हे गाणं आहे आणि त्यांच्यासोबत रिचा शर्मा यांनी देखील साथ संगत दिलेली आहे. म्युझिक आहे आनंदराज आनंद यांचं, तर लिरिक्स आहेत देव कोहली यांचं. चला तर मग ऐकूयात हे छानसं गाणं.

0: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग. मी शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि संध्याकाळचे 5:24 झालं तर मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. सोबत आहेत छान छान अशी गाणी. आत्ताच आपण दिल तेरी दिवानगी में किस्मत या चित्रपटातलं हे छानसं गाणं एन्जॉय केलेलं आहे जे साक्षीची फरमाईश होती आणि आता पुढील फरमाईश आपण ऐकणार आहोत. पण सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्या वाट पाहत असतात ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये काय चाललंय किंवा त्याचं काही अपडेट आहे का याबद्दल. चला तर मग आज सांगते. लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अपात्र आहात पण तरी तुम्ही त्याचा लाभ घेत असाल तर थांबा, कारण तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सो मैत्रिणींनो किंवा कधी कधी मित्र देखील दादा लोक देखील हे चुकीचं पाऊल उचलत असतात तर हे करू नका, कारण त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अगदी सगळे पैसे परत घेण्यापासून थेट तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारनं कारवाईचा वेग वाढवलाय. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या ऑडिट आणि डेटा पडताळणीमध्ये बऱ्याच अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. यामध्ये आयकर भरणारे सरकारी कर्मचारी तसंच चुकीची माहिती देऊन किंवा पात्रता लपवून लाभ घेणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जर असं तुम्हीही करत असाल तर आत्ताच थांबवा, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि खरं म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्या बऱ्याच महिला अशा म्हणतात की आम्हाला येत नाहीत, तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो आपण हिरावून घेतो हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे हे जर करत असाल तर थांबवा. आता वळूयात पुढच्या फरमाईशेकडे. तर पुढची फरमाईश जी आहे ती आहे कोमलताई यांची. त्यांना नको चंद्र तारे हे छानसं गाणं ऐकायचं आहे जे आर्य आंबेकर यांनी गायले. चला तर ऐकूयात हे छानसं गाणं.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपले जे भारतीय खेळाडू आहेत ना, ते चांगलीच बाजी मारतात बरं का. आता सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताचा स्टार लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुन्हा एकदा आपल्या जिद्दीची झलक दाखवत पुरुषांच्या 5000 मीटर या शर्यतीत कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि खरं म्हणजे मंडई, शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या या गुलवीर सिंगनं राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये नवीन इतिहास घडवला, त्यामुळे खरंच अभिमान वाटतोय. आणि आपल्या भारताचे जे खेळाडू आहेत ते खरंच खूप छान खेळत आहेत आणि त्यामुळे आपल्या भारताची मान उंचावतीये. आणि खरं म्हणजे यांच्या खरंच खूप कौतुक करावं असं वाटतंय. तर याला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि गुलवीर यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या स्पर्धेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. मंडई, आता ऐकूया तर दिल ना जाने या हे गाणं, जे दर्शन याचं आवडतं गाणं आहे, गुड न्यूज या चित्रपटातलं हे गाणं असून अरिजित सिंग आणि रोचक कोहली यांनी हे गाणं गायलंय. तर म्युझिक दिलंय रोचक कोहली यांनीच आणि लिरिक्स आहेत गुरप्रीत सैनी यांचे. चला तर ऐकूयात हे छानसं गाणं.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा गुड न्यूज मधलं दिल ना जाने हे छानसं गाणं एन्जॉय केलं. काही काही गाणी अशी असतात जी शांत असतात आणि ती ऐकायला पण खूप छान वाटतात आणि मनाला भिडणारी ती गाणी असतात आणि तसंच हे गाणं होतं. आता पुढचं गाणं देखील तसंच आहे. देवदत्त गुंडू यांना हे गाणं ऐकायचंय, मोह मोह के धागे. तुम्ही सगळ्यांनीच दम लगा के हैशाह चित्रपट पाहिला असेल आणि त्यातून आपल्याला खऱ्या प्रेमाचे डेफिनेशन देखील कुठेतरी कळालेली आहे. तर तेच गाणं आता आपण ऐकणार आहोत, दम लगा के हैशा या मूवीतलं मोह मोह के धागे, जे मोनाली ठाकूर यांनी गायलेलं आहे. तर म्युझिक आहे आरु मलिक यांचं आणि त्याचे लिरिक्स आहेत वरुण ग्रोवर यांचे. चला तर ऐकूयात हे छानसं गाणं. सो देवदत्त गुंडू तुमच्यासाठी प्ले करतेय हे छानसं गाणं.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आपण ना अनेक जणांचे फॅन्स असतो बरं का. म्हणजे कधी कधी बॉलिवूडचे ऍक्टर्स असतील किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील ऍक्टर्स असतील किंवा मग खेळाडू असतील, आणि मग यांच्या लाईफमध्ये चाललंय काय, ते काय करतात, त्यांना काय आवडतं, ते कशा प्रकारे राहतात, हे सगळं जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असते. आणि अशाच न्यूज घेऊन किंवा अशाच काही काही माहिती घेऊन मी तुमच्यासोबत भेटायला येत असते. आणि मित्रांनो, बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान हा जो आहे ना, त्याच्या सुपरहिट चित्रपटांमुळे आणि दमदार ऍक्शनसाठी ओळखला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र अभिनयासोबतच त्याला शेती आणि बागकामाचीही प्रचंड आवड आहे बरं का. शूटिंगच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ मिळाला की सलमान खान जो आहे तो थेट त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर पोहोचतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. कधी तो चिखलात उतरून भाताची लागवड करताना दिसतो, तर कधी ट्रॅक्टर चालवताना किंवा झाडांची काळजी घेताना पाहायला मिळतो. पण अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की सलमानच्या या फार्म हाऊसमध्ये नेमकी कोणती शेती केली जाते. जर सलमान खानचं फार्म हाऊस रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं असून ते सुमारे 150 acres परिसरात पसरलेलं आहे, त्यानं या फार्म हाऊसचं नाव त्याची बहीण अर्पिता खान हिच्या नावावरून अर्पिता फार्म्स असं ठेवलंय. आणि या फार्म हाऊसमध्ये अलिशान कॉटेज, स्विमिंग पूल, जिम, घोडेस्वारीसाठी जागा अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. मात्र या ऐशो आरामात सोबतच मोठ्या प्रमाणात शेती आणि बागकामही केलं जातं. भात, फळं आणि भाज्यांची लागवड यामध्ये केली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे सलमान खानला शेतीकाम करणं देखील आवडतं. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहीत होतं का, नक्की कळवा. आता ऐकूयात पुढील छानसं गाणं. तर ब्रेकवर जाण्याआधी आपण मोह मोह के धागे हे देवदत्त गुंडू यांचं गाणं एन्जॉय केलं. आता आपण ऐकूयात वैष्णवी हिनं तिच्या फ्रेंड्सला म्हणजे प्रणाली आणि कोमल या दोघींसाठी छान गाणं डेडिकेट केलेलं आहे. कालच आपण मैत्री दिन साजरा केलाय, त्याच निमित्त तिनं तिच्या जवळच्या मैत्रिणींसाठी हे छानसं गाणं डेडिकेट केलेलं आहे. आणि त्यासोबत सांगितलंय की ती त्यांना खूप जास्त मिस करते. तर वैष्णवी, तुझ्या मैत्रिणींकडून मी सांगते की त्या देखील तुला खूप मिस करत असतील, कारण मैत्री ही अशीच असते, एकीकडून नसते तर दोन्हीकडून असते. तर ऐकूया तर वैष्णवीची ही फरमाईश. हायवे या मूवीतलं ए आर रहमान यांनी गायलेलं छानसं गाणं आणि म्युझिक देखील त्यांचंच आहे. तर लिरिक्स आहेत इर्शाद खामिली यांचे.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 5:54 झालेत आणि सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, खरं म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण 5:54 झालेत आणि 6 तुम्ही ऐकणार आहात गुरुप्रवचन। आणि मंडळी, खरं म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप सारी गाणी आपल्यासोबत होती जी तुमच्याच फरमाईशी होत्या, आणि माझ्याकडून आज खूप साऱ्या चुकाही झाल्या असतील कारण माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे आणि तरीही मी तुमच्याशी गप्पा मारतीये, त्यामुळे काही चुकलं असेल तर क्षमा करा। असंच सोबत राहा, असंच मजा मस्ती गप्पा आपण करणार आहोत। आणि हो, आत्ता वातावरण असं आहे त्यामुळे आजारी पडणं साहजिक आहे, त्यामुळे काळजी घ्या तुमची, इतरांची। आणि जाता जाता ऐकूयात एक शेवटची फरमाईश। आणि हो, उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूयात 4 सांजरंग या शोमध्ये। आता आपली शेवटची फरमाईश आहे अमित यांची, त्यांना जब तक हे जानिया मूवीचं टायटल सॉन्ग ऐकायचंय, जे जावेद अली आणि शक्ती हरी यांनी गायलेलं आहे, शक्ती हरी गोपळन यांनी गायलंय। तर याला म्युझिक दिले AR रेहमान यांनी, तर लिरिक्स आहेत गुलजार यांचे। ऐकूयात हे शेवटचं गाणं। आणि उद्या देखील अशाच काही फरमाईशा आहेत ज्या आज पेंडिंग राहिलेल्या आहेत, आज तुमच्या फरमाईशा लागू शकल्या नाही, त्यासाठी मी खरंच खूप माफी मागते। आपण उद्या ह्या फरमाईशा ऐकूयात, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमात। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपल्यासोबत असतात, आणि आज आपल्या नगरच्याच अशा मनीषा चौकर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक धाडसी त्या आहेतच, कारण धाडसी बाईक प्रवास त्या करतात, आणि तो बाईक प्रवास थोडा थोडका नाही तर अहिल्यानगर ते लेह लडाख हा बाईक प्रवास जो आहे।

0: मराठीशी त्यांच्या नक्कीच आहेत. तर या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि या त्यांच्या अविस्मरणीय काही गोष्टींबद्दल आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमात. तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: येस, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावंसं वाटेल. जसं मला कळालं की तुम्ही नगरच्याच आहात.
1: हो हो.
0: तर तुमचं बालपण नगरमध्ये गेलं?
1: हो हो, मूळची नगरचीच आहे मी.
0: तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं, किंवा बालपणीचे दिवस आजही तुम्हाला आठवतात का?
1: नक्कीच. मी चौपाटी कारंजावर देशमुख गल्लीमध्ये राहायचे आणि छान म्हणजे लहानपणापासून मला दोन मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे खेळायची भरपूर आवड. क्रिकेट वगैरे मी त्यावेळेस खेळायचे, तेव्हा वाटायचं क्रिकेटमध्ये करिअर वगैरे करावं. पण म्हणजे असं खेळ वगैरे भरपूर खेळलो आम्ही, गल्ली असल्यामुळे खेळता खूप आलो. आणि मग नंतर शाळेमध्ये मी भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलला होते आणि तिथे मग मी रोप मल्लखांब, स्विमिंग आणि या खेळांमध्ये जिल्हा पातळीपर्यंत जाऊन आले होते. आणि म्हणजे खेळाची आवड पहिल्यापासूनच होती, त्याच्यामुळे बालपण मस्त गेलं, एन्जॉय.
0: भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये तुम्ही होतात. आपल्या आयुष्यामधले सगळ्यात महत्वाचे क्षण किंवा शालेय टप्पा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये त्याच्या खूप महत्वाचा असतो. तर तुम्हाला आजही काही शिक्षक स्मरणात आहेत का? फिरोदे हायस्कूलचे ते दिवस आजही आठवतात का?
1: हो हो, नक्कीच आठवतात. अगदी पाचवीपासून वगैरे म्हणजे आम्हाला खेर सर होते, नंतर संजीवनी कुलकर्णी मॅडम होत्या, मुळे मॅडम होत्या आणि छान एन्जॉय करत शिक्षण झालं, बाकी नेहमीप्रमाणेच झालं म्हणजे. आणि आमच्या वर्गाला त्यावेळेस आहे ना बँड होता, म्हणजे बँड होता, तर आम्ही बँडमध्ये होते मी तेव्हा आणि बासरी वाजवायचे त्यावेळेस, त्याच्यामुळे असं बाकी गाण्याची आवड असल्याने नेहमी प्रत्येक वेळेस गाणं म्हणायला म्हणून कोणत्याही कार्यक्रमांना आमची हजेरी असायची. पण छान म्हणजे हसत खेळत झालं.
0: नक्कीच. असं म्हणतात की तिचं आयुष्य लग्नानंतर बदलतं, किंवा एका टप्प्यावर ती येतेच, तिला लग्न करावं लागतं आणि त्यानंतर सासर माहेर ही माणसं सणवार सगळं सांभाळत असताना कुठेतरी ती स्वतःला, स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाला विसरते. तुमच्याही बाबतीत इतर मुलींसारखं झालं का?
1: अगदी तसंच झालं. म्हणजे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे म्हणजे खेळ वगैरे आवडतो, त्याच्यामुळे सायकल तर मी चालवत होते. सायकलवर खूप लांब फिरायचे, म्हणजे अगदी मैत्रिणीला घेऊन डोंगरगण वगैरे जायचे. आणि मग कॉलेजमध्ये गाडी वगैरे पण चालवायला लागली. पण म्हणजे असं काही त्यावेळेस असं पॅशन नव्हतं, साधंच नॉर्मल आयुष्य चालू होतं ॲज अ गृहिणी. आणि एक मुलगा आहे, मग त्याचं शिक्षण वगैरे म्हणजे त्याच्यात रुटीन चालू होतं. त्याच्यात असं वेगळं तेव्हा असं जाणवलं नाही की आपली ही पॅशन माझी क्रिएट नंतर झाली. तोपर्यंत गाडी चालवत होते, पण ती असं आपण काहीतरी करू असं तेव्हा डोक्यात नव्हतं.
0: नक्कीच. मुलं, संसार यामध्ये ती नेहमी अडकत राहते, तशा तुम्हीही अडकत गेल्यात, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पार पडत गेल्यात. पण वयाच्या या टप्प्यावर हे कसंच उचलं की आपण हे सुरू करावं, ही सुरुवात कशी झाली?
1: तर त्याची गंमत अशी झाली की मुलगा शिकायला इंजिनिअरिंगला पुण्याला गेला होता, तर त्याला सोडवायला जाताना एकदा आम्ही दोघं जण बाईकवर गेलो आणि येताना मी गाडी घेऊन मागे आले. तर तो प्रवास मला एवढा आवडला की त्याच्यानंतर म्हणजे ते ठरूनच गेलं की बस वगैरे नाही, गाडी काढायची, पुण्याला जायचं, पुण्याहून यायचं. तर आणि मेन एकटा असताना पण खूप एन्जॉय करत होते मी, आवडत होतं मला. मग म्हणजे 2019 नंतर मी बस अगदी रेअर वापरली असेल, नाही तर गाडीवरच, मग पुणे असो, संभाजीनगर असो किंवा मुंबईला असो, कुठेही मी गाडीवरच जायचे. तर इथून सुरुवात झाली. आणि FBवर जाताना मला एक पोस्ट दिसली की लेह लडाखला तिकडे बाईक चालवतात आणि छान तिथलं, एक तर निसर्ग खूप आवडतो, त्याच्यामुळे ते पाहून म्हणजे असं मनात आलं अरे आता आपण तर जातोच आहोत, मग काय हरकत आहे लेह लडाख करायला. म्हणून मी ते जे पोस्ट होती त्यांच्याकडे मी चौकशी केली, तर तेव्हा महिलांची हे नेणार होते लेह ट्रीप,

0: मी जेन्युइन त्यांची आधी चौकशी केली, ते ओके आहेत लोक म्हणून मग मी त्यांच्याकडे पैसे पण भरले. पण समहाऊ त्यांच्याकडे मुलीच गोळा जाणी झाल्या, त्याच्यामुळे ती ट्रिप कॅन्सल झाली. पण मनात तर आता बसलेलं होतं. बरं, मी त्याच्यावरून यूट्यूबवर व्हिडिओ पण पाहिले होते आणि ते खूप आवडलं होतं मला, की आवडेल मला हे करायला. तर मग त्या सुमारास अजून एक एपीवरचा मित्र, तो कल्याण ते लेह लदाख कल्याण असं करून आला. मग तर म्हणजे मना त्याचे अनुभव वाचून वगैरे, तर मग तर मनात मी ठरवलं आपण नगरपासून का नाही करायचं. म्हणून मग मी नगर लेह लदाख नगर अशी ट्रिप करायचं ठरवलं आणि ती
1: सुरू झाली.
0: हा, म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे गेले मध्ये 2-3 वर्ष, कोविड वगैरे येऊन गेला त्याच्यात. आणि तेव्हा कसं झालं, बाईक माझ्याकडे तेव्हा प्लॅटी नव्हती आणि तशा गाड्या नाहीत, त्याला जरा जास्त सीसीच्या गाड्या पाहिजे, कारण ते तिकडे जास्त सीसीच्या गाड्या म्हणजे तग धरू शकतात. म्हणून मग नंतर गाडी घेतली, माझी पल्सर NS 200 आहे. आणि ती गाडी आल्यावर तर फिक्स झालं की आता मी लेह लदाख करणार.
1: नक्कीच. हे जेव्हा मनाशी स्वतः पक्क ठरवलं, गाडी सुद्धा घेतली, घरात फॅमिली मेंबर्सची रिएक्शन कशी होती, की अरे बापरे तू नगर लेह लदाख नगर करणार आहे आणि हे शक्य आहे का आता या वयामध्ये? त्याचबरोबर इतरही काही कारणं असतात, त्यामध्ये तू करती आहेस, या वयाच्या टप्प्यावर करती आहेस, निसर्ग, त्याचे नियम, ऊन, वारा, पाऊस, याही सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिली रिएक्शन काय होती?
0: खरं सांगायचं तर घरच्यांचा सगळ्यात पहिला चांगला सपोर्ट हे माझ्या जाण्याचं यश म्हणजे त्याचं आहे. की मी असं करायचं ठरवल्यावर घरच्यांनी अगदी ठीक आहे, म्हणजे कारण मी त्याच्याही आधी खूप वेळा पुणे छत्रपती संभाजीनगर केल्यामुळे त्यांना काही म्हणजे ते वाटलं नाही. खरी सांगायचं तर लेह लदाख हे तिथं गेल्यावर अनुभवल्यावरच कळतं तुम्हाला की काय आहे तिकडे गाडी चालवणं. त्याच्यामुळे इथल्यांना पण कोणालाच त्याची कल्पना नव्हती. हा तू जाणार आहेस का, बरं ठीक आहे, मग कोण कोण आहे बरोबर वगैरे ते सगळी चौकशी. मीनवाईल तो जो मित्र होता तो चांगला मित्र झाला. त्याच्या घरचे आई वडील बायको सगळे आमच्या घरी येऊन गेले, आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो, त्याच्यामुळे छान मैत्री झाली होती आमची. मग काही हरकत नाही, मग म्हणाले की ठीक आहे करून पहा. मुलांनी तर इतका सपोर्ट केला की तोपर्यंत त्याचं शिक्षण संपलेलं होतं, तो जॉबला लागला होता, तर त्यांनी रायडिंग गेअर्स सगळे त्यांनी मला दिले. म्हणजे विकत त्यांनी घेतले माझ्यासाठी. नवऱ्याचा सपोर्ट होता त्याच्यामुळे अगदी खूप इझीमध्ये झालं होते. घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा.
1: नक्कीच नक्कीच. पहिल्यांदा राज्याबाहेर, महाराष्ट्र राज्याबाहेर, नगर सोडून, नगर तर शहर आहे, जिल्हा आहे, इतका मोठा प्रवास करत असताना नक्कीच याची पूर्वतयारी करणं किंवा याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण एक प्रवास करतो म्हणजे नुसता बाईकवर प्रवास करत नाही, तर आपण अनेक जिल्हे राज्य क्रॉस करत असतो, वेगळ्या प्रांतामध्ये जात असतो आणि त्याचबरोबर आपण ट्रॅव्हल पण करत असतो. तर कुठल्या गोष्टींची काळजी आणि पूर्वतयारी तुम्ही घेतली होती?
0: खरं सांगायचं तर म्हणजे मी तयारी काय केली त्या बाबतीत सांगते आधी. की बाईक तर आता मी घेतली होती, पण मग रायडिंग गिअर्स घ्यायचे होते. रायडिंग गिअर्स म्हणजे हेल्मेट, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट किंवा नी पॅड, शूज, हँड ग्लोव्ज, याला रायडिंग गिअर्स म्हणतात. तर हे अगदी मस्ट आहे, म्हणजे त्याला सगळ्याला पॅडिंग असतं, त्याच्यामुळे काही ऍक्सिडेंट इनकेस झाला तर तो तुमचं संरक्षण करतो. म्हणून हे रायडिंग गिअर्स घ्यायचे होते. आणि गाडीला मी साईड बॅग्स घेतल्या होत्या. साईड बॅग्स आणि टेल बॅग असे दोन प्रकार असतात. तर मी साईड बॅग्स घेतल्या होत्या, तर ते बांधायला मला पॅनियर बनवून घ्यावं लागलं आणि ते नगरमध्येच मी बनवून घेतलं. बाकी मला खरेदीसाठी सारखं पुण्याला पळावं लागत होतं. पण मग ते पण झालं, म्हणजे ही तयारी झाली. आता तशी तयारी म्हटलं ना तर खरं तर ऑफ रोडची प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण लेह लदाखला ऑफ रोड खूप आहेत, जे तुम्ही इथे इमॅजिन पण नाही करू शकणार. आपले नगरचे रोड वेगळे आणि ऑफ रोड वेगळे. पण त्याच्यामध्ये मात्र थोडंसं माझं कमी पडलं, कारण मी ही काही वेगळी तयारी केली नव्हती. मी डायरेक्ट पहिली माझी राईडच अशी लेह लदाख ठरवली होती. पहिल्यांदाच मी महाराष्ट्र सोडून बाहेर जाणार होते. पण म्हणजे इथून तुम्ही तिथपर्यंत जम्मू काश्मीर पर्यंत जाईपर्यंत तर काही रस्त्यांचा प्रॉब्लेम येत नाही, सुंदर रस्ते आहेत आणि तुम्ही म्हणजे जातात व्यवस्थित. पण एकदा जम्मू काश्मीर सुरू झालं की तिकडचे घाट आणि आपले घाट हे खूप पूर्ण वेगळे आहेत, वाहतूक वेगळी आहे, तर हे सगळा फरक पडतो. तर म्हणजे मी बाकीच्यांना तरी सजेस्ट करेन की ऑफ रोडची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे.
1: नक्कीच. आणि मग सुरू झाला तो या सफरीचा पहिला टप्पा. आणि पहिल्यांदाच हा प्रवास सुरू झाला, पहिला टप्पा, सलग 725 किलोमीटर तुम्ही बाईक चालवली होती. तर इतकी सलग किलोमीटर बाईक चालवली याची आधी प्रॅक्टिस केली होती का, किंवा हे करत असताना आधी पूर्वतयारी केली होती का?
0: नाही, मी म्हणजे मी वन डे 250 ते 300 किलोमीटर पर्यंत बाईक चालवली होती, पण 725 वगैरे नव्हती चालवली. तो पहिला दिवस होता, पण एक्साइटमेंट एवढी होती की अरे आपण निघालेलो आहोत. आणि आम्ही काय केलं होतं, टार्गेट ठरवलेले होते की पहिल्यांदा आपल्याला गाडी चालवायचं हुरूप असतो, पहिला दिवस आपण छान मूडमध्ये असतो, म्हणून जास्तीत जास्त अंतर कापायचं. तर 725 पहिल्या दिवशी होतो, दुसऱ्या दिवशी 685 होतो, तिसऱ्या दिवशी 575 होतो, असं एक एक टप्पे होते. आणि पुढे घाट रस्ते सुरू होतात तर अख्खा दिवस त्याच्यात जातो, म्हणजे किलोमीटर कमी दिसतात पण घाट रस्ता असल्याने पूर्ण दिवस जातो. तर असे टप्पे ठरवलेले होते. तर आम्ही इथं बुकिंग नव्हते केलेले रस्त्यावर कुठं थांबायचं किंवा काय, कारण काही तुमचं कसाही दिवस होऊ शकतो. तर पहिला दिवसच आमचा इतका मेमोरेबल झाला, म्हणजे नगरमधून मी एकटीच होते आणि मुंबईहून 5 जण होते, असा आमचा 6 जणांचा ग्रुप होता. तर आम्ही सगळे मग मी इथून कल्याणला गेले, कल्याणहून आम्ही निघालो ट्रिपला. तर मग पहिली आमची भेट म्हणजे गुजरातमध्ये जेव्हा चहा पिताना एकमेकांशी झाली, तसं व्हॉट्सॲपवर बोल पाहिलं होतं पण प्रत्यक्षात भेट झाली. आणि मग सुरू झालं. तर मग एकाची थोड्या वेळातच गाडी पंक्चर झाली, मग त्याच्यात थोडा वेळ गेला, मग परत आणखीन थोडं पुढं गेलो, जेवणं वगैरे झाली. तर जो लीड करत होता, अहमदाबादचा रस्ता एकदम मक्खन जैसा म्हणतो आपण तसं, सन्नाट गाड्या सगळ्यांनी मारल्या होत्या. बरं, हे रायडर्स सगळे माझ्याहून वयाहून सगळे लहान होते, 25-28 वयाचे पट्टीचे रायडर होते. आणि मी एकदमच नौकी होते, मी पहिल्यांदाच महाराष्ट्र सोडून अशी गाडी चालवत होते. त्याच्यामुळे ते एकदम बुंगमध्ये गाडी चालवत होते. आणि तो जो लीड करणार होता तो अचानक पुढे निघून गेला. बाकीचे म्हणाले की नाही, इकडून शॉर्टकट आहे, आपल्याला इकडून जायचं. मनीषा मॅडम, म्हटलं ठीक आहे, मग आम्ही तिकडून निघालो. मग दुसऱ्याची गाडी पंक्चर झाली, म्हणजे हे पहिल्याच दिवशी सगळं घडत होतं. आणि जो पुढं निघून गेला तो, त्याला सगळे 6 लेन 4 लेन लागले, त्याच्यामुळं तो आमच्या आधी तिकडे जाऊन पोहोचला जे टार्गेट ठरवलं होतं. आणि आम्ही इकडून मात्र गावातून रस्ते करत करत गेलो, तोवर एकाची गाडी पंक्चर. असं करत आम्ही म्हणजे संध्याकाळ झाली होती आम्हाला, 9-9:30 परत आम्ही सगळे एकत्र भेटलो. मग मला म्हणे जेवलो वगैरे, तर म्हणे काय मनीषा मॅडम, आता आपलं टार्गेट तर अजून बरंच पुढे, काय करायचं? म्हणलं नाही नाही, करायचं कम्प्लीट. तर मग आम्ही परत निघालो 11 वाजता आणि 1:30 आम्ही उदयपूरला पोचलो. तर हा 725 किलोमीटरचा टप्पा सकाळी 4:00 ते 5:30 गाडी चालवली. आणि तरीही खूप आनंद होता, खूप आनंदाने, म्हणजे आपण पहिला टप्पा तर अचीव केला ह्याचा खूप आनंद होता.
1: नक्कीच. त्यानंतरचा दुसरा टप्पा, दुसरा दिवस, तो कसा होता?
0: दुसरा दिवस आता आम्ही राजस्थानमध्ये पोहोचलो होतो. आणि राजस्थान तर म्हणजे पहिल्यांदाच गेले, त्याच्यामुळे मला ते बघायलाच पण खूप छान वाटत होतं की रंगीबिरंगी कपडे फेटे बांधलेले पुरुष आणि चुनरी घागरा घातलेल्या बायका आणि त्यांची घरं पण अशी छान, तर हे बघायला मजा वाटत होती. पण थोड्या वेळातच ऑफ रोड आला, म्हणजे लेह सारखा ऑफ रोड नाही पण आपल्या इकडे कामं चालू होती तर तसं ऑफ रोड होतं, त्याच्यामुळे जरा वेळ लागला. पण मग नंतर आणि मेन आता राजस्थानचं ऊन चटका द्यायला लागलं होतं, त्यामुळं सारखं पाणी पाणी होत होतं. थोडं थोड्या वेळाने आम्ही स्टॉप घेऊन पाणी प्यायचो, सरबत प्यायचो. तर तसं करताना मग आता संध्याकाळनंतर मात्र आपल्याला पुढचा टप्पा गाठायचाच आहे, त्याच्यामुळे गाडी जास्त फास्ट पळवायला सांगितले. आणि मग संध्याकाळनंतर मग मनीषा आता 2 दिवसाची सरावली होती त्याच्यामुळे चांगली फास्ट गाडी चालवायला लागली. असं दुसरा टप्पा पण आम्ही कम्प्लीट केला. फक्त थोडंसं 20-25 किलोमीटर अलीकडे थांबलो, कारण आम्ही तिथे थांबलो ते बरं झालं, कारण आम्ही बायपासनी त्याच्यामुळे पुढे जाऊ शकलो. मेन हिसार मधून न जाता, हिसार हा टप्पा होता, पण आम्ही अलीकडे थांबलो.
1: नक्कीच. यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, जसं तुम्ही आता सांगितलं की उदयपूर राजस्थान हा भाग पाहिला, तिथलं कल्चर, संस्कृती, वातावरण, वेगवेगळ्या वातावरणाला फाइट करत तुम्ही चालला होता. कारण प्रत्येक शहराचं, प्रत्येक भागाचं वातावरण, टेम्परेचर वेगळं होतं, तिथलं कल्चर वेगळं होतं, फूडसुद्धा वेगळं तुम्ही या ट्रॅव्हल दरम्यान नक्कीच घेतलं असेल, आणि त्याचबरोबर प्रवास तर सुरू होता. या प्रवासामध्ये लक्षात राहण्यासारखा सगळ्यात चांगला अनुभव कुठला होता?
0: तो जरासा जम्मू काश्मीर मधला आहे, पण त्याच्या अलीकडे एक मी छोटासा, म्हणजे कसं आपल्याला माहिती नसतात ते इकडचे, पण तिकडे पंजाबमध्ये जाताना रात्री एक ट्रक जायचा, की म्हणजे तो ट्रक कमी आणि त्याच्यावरचं सामानच खूप मोठं असं तो ट्रक जायचा. आणि तो ट्रक आला ना की सगळे पटापट बाजूला व्हायचे, कारण दुसरे जाऊ शकायचे नाही, आणि तो खूप स्लो चालवायचा. मग तो ट्रक पास होईपर्यंत बाकीच्यांना थांबून राहावं लागायचं. हा एक अनुभव म्हणजे मला रात्रीच्या प्रवासातला तो तिकडचा मिळाला. आणि नंतर जम्मू काश्मीर बॉर्डर जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा जवळजवळ 50 बायकर्स सगळे लेहला जाणारे एकमेकांना विश करत चालले होते, तर एक खूप छान वाटलं होतं. आणि जम्मू काश्मीरमधून मग आम्ही उधमपूरला जाणार होतो. आता एंट्री जम्मू काश्मीरमध्ये केल्याचाच आनंद की आपण इथपर्यंत आलो आहे गाडी चालवत, ह्याचा आनंद होता. आणि उधमपूरला जाताना सामावरून एक रस्ता आहे त्याच्यावरून आम्ही निघालो, तर तो पूर्ण घाट होता जो रात्री 8:30 आम्ही सुरू केला. तर लक्षात राहण्यासारखं म्हणजे काय, एक जण लीड करत होता, त्याच्या मागे मी चाललेली होते, आणि समोरून एक, म्हणजे त्यांनी टर्न घेतला तर मी पण त्याच्या पाठोपाठ टर्न घेतला पटकन न विचार करता. तर त्या टर्नला समोरून ट्रक येत होता जो मला इकडून दिसलाच नव्हता टर्न घेताना. तर पटकन मी ब्रेक दाबले, त्यांनी पण पटकन ब्रेक दाबले, काही झालं नाही. पण तिथे मला काय जाणवलं की पूर्ण प्रवासात की तिकडचे ट्रक ड्रायव्हर पण खूप मदत करतात, कारण ते रस्तेच तसे असतात. म्हणजे थोडी जरी चूक झाली, म्हणजे आपल्या इथे हॉर्न दिला जातो किंवा लगेच ओरडा आरडा कळत नाही का वगैरे बोललं जातं, तसं तिकडे नाही. ते समजून घेतात की हे काहीतरी रस्ताच चॅलेंजिंग येतो. त्याच्यामुळे तिथं तो अनुभव आला की ट्रकवाला थांबला मला बाजूला घेईपर्यंत. नंतर एकदा थोडं पुढे अजून गेले तर खाली खड्डा आला जो मला अंधारात दिसला नाही, आणि स्टॉप झालो, पुढचा ट्रक येत होता म्हणून आम्ही थांबलो. तर खड्डा आल्याने मी पडले, तर त्या ट्रकच्या समोर पडले, तरी ट्रकवाला थांबला की गाडी उचलूच तवर वगैरे. म्हणजे तिथे कोणी बायकर्सना असं ओरडत नाही की तुम्ही काय मध्ये आलेत. असे हे दोन अनुभव छान होते. मग झोजीला पास आला, तिथला एक अनुभव सांगते. झोजीला पास एक खतरनाक समजला जातो, कारण घाट तर काही ठिकाणी एकदम अरुंद, तिथे पेविंग ब्लॉक टाकले, ते कधी कधी उखडलेले असतात, कधी नीट असतात, पाणी वाहत असतं, खड्डे असतात. आणि काय खड्डे का पडत असतात, एक तर तिथलं दगड ठिसूळ आहेत म्हणून लँडस्लायडिंग होत असतं, आणि दुसरं म्हणजे हेवी वाहतूक तिथून सारखी होत असते, त्याच्यामुळे ते सारखे खड्डे न असतातच. तर आम्ही जेव्हा तिथं चाललो होतो तर सगळ्यांना बाजूला थांबवलं होतं, तर आम्हाला आधी वाटलं की रोडसाठी तसं थांबवलं असेल, पण नाही, तिथून मिलिटरीच्या गाड्या जाणार होत्या म्हणून थांबवलं होतं. मग नंतर आम्हाला 2-व्हीलरवाल्यांना सोडलो, तर माझ्याजवळून जवळजवळ 50 गाड्या मिलिटरीच्या हेवी लोडेड गाड्या चाललेल्या होत्या, आणि सगळ्या अशा शिस्तीत चाललेल्या होत्या, मीही माझ्याकडेनीच चाललेले होते. तर असं एका टप्प्यावर माझ्यासमोर एक मोठा दगड आला की जो मी पार नव्हते करू शकणार, त्याच्यामुळे मी गाडी थांबवली. मी गाडी थांबवली तर माझ्या शेजारच्या सगळ्या गाड्या थांबल्या, लगेच थांबल्या मिलिटरीच्या, बर त्या भरलेल्या हा हेवी लोड. तर त्यांनी मला खुणेनीच तिथून विचारलं काय झालं, तर मी सांगितलं एक दगड आहे थांबा मी खाली उतरते आणि दगड बाजूला करायचा प्रयत्न करते. तर मी काही म्हणायच्या त्यांना नुसतं खुणावलं तर तो ट्रक ड्रायव्हर म्हणजे मिल आर्मीचा सैनिक खाली उतरला, त्याने तो दगड पटकन बाजूला करून दिला आणि मी पुढे झाले. माझी छाती धडधडत होती पण मग सगळ्या गाड्या पुढे झाल्या. म्हणजे त्यांना किती संरक्षण करावं लागतं आणि मेन ते कोऑपरेट पण किती पटकन करतात. अगदी क्षणार्धात हे सगळं घडलं पण ते कायमचं लक्षात राहण्यासारखं आहे.
1: नक्कीच नक्कीच. यामध्ये अनेक गोष्टी या प्रवासामध्ये तुम्हाला जाणवल्या, जसं की अचानक वातावरणामध्ये बदल येणं असेल किंवा तापमानामध्ये बदल होणं असेल आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो, आणि प्रवास करणं म्हणजे तेवढी एनर्जी पण आपल्याला हवी असते आणि ती एनर्जी टिकवून ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर या बाबतीत काय काळजी घेतली किंवा कुठल्या वातावरणामध्ये निघायला हवं अशा प्रवासासाठी, याबाबत तुम्ही काय सुचवाल?
0: मी दोनदा लेह ट्रीप केलेली आहे, नगर लेह नगर ही दोनदा केली. तर पहिली ट्रीप जी केली होती ती श्रीनगर मार्गे केली होती, जम्मू काश्मीर श्रीनगर मार्गे लेह लडाख आणि परत रिटर्न तशी झाले. आणि दुसरी ट्रीप केली मी मनाली मार्गे केली, चंदीगड मनाली इकडून लेह लडाख केलं होतं. तर जेव्हा मी इकडून पहिल्यांदा श्रीनगर मार्गे चालले होते तर हळूहळू त्या वातावरणाला मी सूट होत गेले होते, कारण आमचा 5 दिवसांचा प्रवास की राजस्थानचं ऊन असो पंजाबचं थोडं परत म्हणजे ऊनच पण तसं असं करत जम्मू काश्मीर करत पुढं जातो, तर तो काही इतका त्रास जाणवला नाही. आणि त्या उलट इकडून मनालीकडून जाताना चंदीगडला तापमान होतं 48 डिग्री आणि मनालीमधून मनाली सोडून आम्ही पुढं गेलो तर -1, तो एकदमच फार डिफरन्स होता तो. आणि त्याचात आणि तिथून तुम्हाला डायरेक्ट हाय अल्टिट्यूडवर जातात तुम्ही, तिथे मी शिंकुला पासला, आम्ही दुसरा दिवसच शिंकुला पास होता. तर तिकडे जाताना मात्र म्हणजे तो त्रास होतो. म्हणून सांगितलं जातं की लेह लडाखमध्ये आले की तुम्ही 1 दिवस स्टे करा, पूर्ण आराम करा, त्या वातावरणाशी तुमचं शरीर नीट मॅच होऊ द्या असं. तर ते मला दुसऱ्या वेळेस मला हाय अल्टिट्यूडचा त्रास झाला, प्रचंड डोकेदुखी झाली दिवसभर आणि म्हणजे मळमळणं डोकेदुखी असा त्रास झाला जो खूप जणांना होऊ शकतो. आणि सजेस्ट म्हणजे कसं, एक तर पाणी पित राहा, रस्त्यानी सतत पाणी पिणं, नंतर ड्रायफ्रूट ठेवलेले होते म्हणजे जेव्हा आपण जम्मू काश्मीर क्रॉस करतो ड्रायफ्रूट बरोबर ठेवलेले होते. म्हणजे मी असं सांगेल की तुम्ही जेव्हा त्या वातावरणाशी मॅच व्हाल तेव्हाच तुम्हाला काही नाहीतर एकदम हाय अल्टिट्यूडवर गेलं की तुम्हाला त्रास होऊ शकतो.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की लेह लडाख तुम्ही करत असताना किंवा हा प्रवास करत असताना अवघड घाट सुद्धा तुम्हाला आला होता, आणि आपल्या इथले महाराष्ट्रातले घाट किंवा इकडचे घाट आणि ते घाट यामध्ये फरक होता, तर हा अनुभव ड्रायव्हिंग करताना तुम्हाला काय आला?
0: ड्रायव्हिंग करताना म्हणजे गाडीची कपॅसिटीच बघितली जाते पहिली. जसं तुमची म्हणजे तुमची स्वतःची पण कपॅसिटी आणि गाडीची कपॅसिटी दोन्ही तिथल्या वातावरणाला, कारण एक तर ते हाय अल्टिट्यूड असतात आणि तुम्ही तिथे गाडी चालवतात ती गाडी पण तेवढं इंजिन त्याचं पॉवरफुल पाहिजे. तर घाटाचा एक खूप छान अनुभव आहे. मी जे तुम्हाला म्हणाले की मी मनाली मार्गे गेले होते तर पहिल्यांदा शिंकुल्याला तर मला त्रास झाला तो दिवस हे, पण जेव्हा दुसऱ्यांदा निघालो तेव्हा समोर असा पाऊस पडत होता आणि आम्हाला दिसत होतं पण आम्हाला तर जायचं होतं कारण एक एक दिवस महत्त्वाचा असतो. आणि आम्ही निघालो तर घाटामध्येच आम्हाला पाऊस पडत होता आणि इतकं थंड हवामान होतं, -4 होतं ते, आणि तेव्हा पाऊसाचे ते फ्लेक्स होत होते बर्फाचे आणि बर्फ पडत होता असा बाजूला. पण आम्ही थांबलो नाही कारण अजून किती आपण अडकून पडू म्हणून आम्ही पुढं गेलो. तर राहलो नाही म्हणून कडेला थांबून फोटो काढला. तर पूर्ण हेल्मेट पांढरं, अंगावर सगळा बर्फ, हँड ग्लोव्स सगळे बर्फाने हे झाले होते. पण प्रचंड सुंदर अनुभव होता की इतकं घाटातून आपण बर्फ पडत असताना गाडी चालवतोय, खूप सुंदर वाटलं होतं.
1: नक्कीच. या सगळ्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की तुमची तयारी आणि इंजिन पण तसं असायला हवं. तर त्याचबरोबर मानसिक तयारी सुद्धा खूप महत्वाची आहे यामध्ये, आणि ती जर अगदी फिट असेल तर तुम्ही कुठेही प्रवास करू शकता, कुठल्याही वातावरणाला फाईट करू शकता आणि सर्व्हाइव्ह करू शकता. यासाठी शारीरिक फिटनेस आणि मानसिक तयारी किती महत्वाची आहे.
0: नक्कीच, कारण मी ह्याची तयारी जेव्हा मी ठरवलं लेह लडाख करायचं तर व्यायाम मस्ट होता. व्यायाम तर मी करतच होते, योगासनं म्हणा व्यायाम म्हणा, त्याच्याने फिटनेस वाढलाच होता. आणि गाडीचं पण सर्व्हिसिंग तेवढंच महत्त्वाचं, जे मला दुसऱ्या ट्रिपला त्याचा अनुभव आला की दुसऱ्या ट्रिपला माझी गाडी पहिल्याच दिवशी जवळजवळ स्पीड घेईनाशी झाली. आमचा तो अख्खा दिवस सर्व्हिसिंग करण्यामध्ये तिथं गेला, जो मी इथे नगरमध्ये केलं होतं सर्व्हिसिंग, पण तरी तिथे मला तो प्रॉब्लेम आला. तर ते दोन्ही तुम्हाला फिट ठेवावंच लागतं. आणि शेवटी मनाची इच्छा ती महत्त्वाची, कारण स्वप्न पूर्ण करायचं आहे. लेह लडाख कसं साईटसिंगसाठी जरी जसं महत्त्वाचं आहे तसं चॅलेंजिंग पण आहे, आणि प्रत्येक रायडरसाठी ते चॅलेंजिंग आहे. कारण पुढे कसा रस्ता येणार आहे आणि वातावरण कसं आहे, अनप्रेडिक्टेबल वातावरण, मध्येच तुम्हाला पाऊस लागेल, मध्येच ऊन पडेल, मध्येच बर्फ पडेल, काही तुम्हाला वातावरणाला फेस करावं लागतं, किंवा लँडस्लायडिंग होईल, काहीच तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असते की वारकरी जसं जातात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले जात असतात, आणि मग पंढरपूरला पोहोचल्यावर तो कळस पाहून पण त्यांचं समाधान होतं, तसं जेव्हा तुम्ही या ट्रिपला जातात तेव्हा तुम्ही पूर्ण ताऊन सुलाखून निघून एखादं टार्गेट अचीव करतात. तर जे मी म्हणाले साईटसीईंग, तर तुम्ही मॉनेस्ट्री वगैरे तुम्ही तिथले लेह लडाखचे पाहालच, पण रायडिंगसाठी आम्हाला ते पासेस महत्त्वाचे असतात की एकूण जम्मू काश्मीर आणि लेह लडाख मिळून 33 पासेस आहेत, आणि त्यातले माझे 15 पासेस पूर्ण झालेत. तर ते पासेस अचीव जेव्हा करायचं असतं ते त्याचं म्हणजे प्रचंड आनंद होतो की आपण रायडिंगनी हे करू शकलो. तर जगातला हायेस्ट मोटरेबल पास आहे उमलिंगला पास, 19,024 फुटांचा तो उंच तो पास आहे, आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पच्याही वर आहे. तर तो जेव्हा मी दोनदा अचीव केला तेव्हा मला खूप आनंद झाला.
1: नक्कीच नक्कीच. तिच्यासाठी, एका महिलेसाठी हा प्रवास सोपा नाही आहे. वेगवेगळ्या भूमिका ती नेहमी निभावत असते, जसं कुटुंबाची जबाबदारी असेल, मुलांची जबाबदारी असेल, रोजचं रुटीन असेल, आपल्याजवळच्या व्यक्तीचं आजारपण असेल, अशा अनेक गोष्टी ती नेहमी फेस करत असते. आणि त्यामध्ये हा प्रवास जेव्हा तुम्ही अचीव केला आणि पुन्हा नगरला आलात, तर तो क्षण, तो दिवस आणि फॅमिलीला जेव्हा तुम्ही पाहिलं, तो कसा होता.
0: खरं तर खूप आनंद झाला होता की मी माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, जे मी अगदी अचानक ठरवलं होतं की मी असं करणार आहे, नगर लेह नगर गाडी चालवत येणार. 6,660 किलोमीटरचा माझा प्रवास पूर्ण झाला जेव्हा मी घरी आले. तर ह्याच्यामध्ये मी घरच्यांचा सपोर्ट तर सांगितलाच होता, त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींचा पण सपोर्ट होता. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं काही करणार आहे, तर त्यांना पण एवढा आनंद झाला, आणि मी सुखरूप यावी म्हणून त्या रोज प्रार्थना करणार होत्या माझ्यासाठी. तर मी जेव्हा आले तेव्हा माझ्या मैत्रिणींनी माझं औक्षण वगैरे करून मला घरात घेतलं. घरी अर्थातच सगळ्यांना आनंद झाला की ही 20 दिवसाचा माझा प्रवास होता, 20 दिवसाचा प्रवास आटपून मी सुखरूप घरी आले, याचा सगळ्यांनाच खूप आनंद झाला.
1: भविष्यामध्ये अजून कुठले प्लॅन्स आहेत का.
0: आहे, म्हणजे मला लेह लडाख तर दोनदा झालंय, अजून जायला मिळालं तर परत पण जाईल. स्पिती आहे डोक्यामध्ये, नंतर केटू काय आहे, आणि अजून भारत भरपूर आहे, पूर्वेकडे पण जायची इच्छा आहे. आता पाहूया कसं जमतंय.
1: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, नगरपर्यंत पोहोचताय, या माध्यमातून काय सांगाल.
0: आता हल्ली ना खूप जण आपल्याला बाईक चालवताना दिसतात, म्हणजे कॉलेजच्या मुली दिसतात, मोठे दिसतात, खूप जण कॉलेज बाईक चालवतात. तर मी त्यांना हेच म्हणेन की स्वप्न पहा आणि अनुभवून बघा, तुम्हाला नक्कीच ते जेव्हा अनुभवल्यावर कळेल की अरे हे खूप छान आहे. तर म्हणजे माझा सल्ला बायकर्ससाठी म्हणून तो तसाच असेल की स्वप्न पहा आणि अनुभवून पहा.
1: नक्कीच. या माध्यमातून आज तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: मी म्हणजे माझ्या जेव्हा बाईकचं हे ठरलं तेव्हापासून मी ते एक गाणं म्हणते, चली रे चली रे.
1: आणि त्यातही बाईक आहे
0: कोलिये.
1: नक्कीच. हे तुम्हाला एनर्जी देणारं, बूस्ट करणारं गाणं मी नक्कीच या माध्यमातून प्ले करेन. आणि तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत ही एक पॉझिटिव्ह आणि एनर्जी देणारी छान अनुभव गोष्ट तुम्ही अनेकांना सांगितलीत, अनेकांपर्यंत ती पोहोचलीत, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: मी पण तुमचे खूप आभारी आहे, तुम्ही मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू.

श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील मनीषा चौकर, ज्यांनी नगर लेह लडाख नगर हा सगळा संपूर्ण प्रवास आतापर्यंत 2 वेळेला बाईकवर पूर्ण केलेला आहे आणि वयाच्या 48व्या वर्षी हा प्रवास एका महिलेनं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सो हा त्यांचा धाडसी प्रवास, या प्रवासातल्या अनेक आठवणी, अनेक गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये, पण उद्या मात्र भेटूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yes!

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 19. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी. या श्यामची आई पुस्तकातील रात्र 19वी, पुनर्जन्म. माझे वय त्यावेळेस 11 वर्षाचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकवण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथेच शिकायस होता, परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो. नाना खोट्या चाहड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या

सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रातीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते. बहीण फार आजारी होते. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले, माझ्याकडे कुणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषम ज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे. एके दिवशी अक्काला वाद झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके, व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याचप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातून आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाची, हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदीन. सासुरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे. सास

वगैरे ओव्यात हे करुण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केलेले आहे. कारल्याचे कडुवेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला चलते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांच्या शाळा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात. करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोर जोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षाचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायचे आहे. मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच तू का पसंत केलेस, तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढीन. मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कुठेतरी बहकत चाललो आहे असे म्हणाल, परंतु माझे पित्त उसळले या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी?

0: पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकवणारी माझी ही थोर संस्कृती, त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत, साधे माणुसकीही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते। परंतु जाऊ दे, दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो। तामणात थंड पाणी घालून ते तामण अक्काच्या कापाळावर धरण्यात आले होते। खेडेगावात कुठून बर्फाच्या पिशव्या, कुठले कोलन वॉटर? आई तामण धरून बसली होती। सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती। माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास माहीत, परंतु तामण मला धरावयास सांगून ती उठली। आई उठली, ती देवाजवळ गेली। देवघरात जाऊन ती देवास म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझे पिंडी 3 दिवस दहीभाताने लिंपीन, पुरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे। प्रयत्न चालले होते, प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती। आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती। आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे। रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडू नकोस, असे आई मला म्हणाली। मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो। रंगूला इकडे तिकडे हिंडून मी कंटाळलो व घरात आलो। 3 सांची वेळ होत आली होती। बाहेर कानपिणींना कांडप घातलेले होते, ते त्यांच्या जवळून मोजून घ्यावायचे होते। गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती। गुराखी गुरे आली हो एवढे उरडून पुढे जात असे, त्या गुरांना बांधायचे होते। अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो। ती लहानगी रंगू रडू लागली। ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रमाणे थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव, तिची आई अंथरुणात तळमळत होती, वातात मधून मधून बोलत होती। रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-2 दिवसात होत नव्हते। तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता, आक्रोश करीत होता? माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा, मला दूध नको, काही नको, मी त्यासाठी हपपलेले नाही। तो आईचा क्रूश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल, असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फुडू लागली, कळवळली। माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का, दिवा लावावा आणि देवात तुळशीस दाखवावा का, गुरे बांधावी का, धार काढावी का, काढा करावा का, भाजी भात करावा का, रंगूला खेळवावे का, अक्का जवळ बसावे? तिला काय 1000 हात होते? आई धन्य आहे तुझी, स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या। भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेची चोपमा शोभे, दुसरी नाही। अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ना, ती मला रावळे देवाची मंदिरेच वाटतात। त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो। दुसरी देवळे मला माहीत नाही। माझी आई संतापली, रागवली, तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती। कोठे गेला हा कारटा? नुसतं खातो मेला, इकडची काडी तिकडे करायला नको, तिकडे लावलेन दिवे, आता येथे आला आईला छळायला, जरा पुरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता एरंड। तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला, रेंडोजी नुसता श्याम्या, अरे कार्ट्या उचल ना जरा तिला, कळवळली बघ पोर, श्वास धरलन वाटतं, तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरला आहेस. आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले, मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. राम रक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जागावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवा असा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय बरं कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मी त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर. माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढे मात्र खरे, माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली. दोघांचे पुनर्जन्म झाले, कारण मीही मनाने बरा झालो. अक्काला नवीन शरीर मिळाले व मला नवीन हृदय मिळाले. श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 29 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडे यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी मालिका स्वर संजीवनी. सादर करते आहेत सुहास जोशी. आजचा राग आहे शुद्ध सारंग. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग शुद्ध सारंग. दुपारचा राग आहे. दुपारच्या जेवणानंतर जर ऐकला तर पचन सुधारायला मदत होईल, त्याचप्रमाणे पित्त जर वाढलं असेल तर पित्त कमी होईल आणि एक प्रकारचा थंडपणा जाणवेल. म्हणजे दुपारी जर फार गरम होत असेल तर हा राग ऐकल्यामुळे नक्कीच थंड वाटेल आणि फ्रेश व्हायला होईल किंवा ताजतवानं व्हायला होईल. ऐका राग शुद्ध सारंग आलाप आणि मग त्यानंतर एक बंदिश गाणार आहे. काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया ईमेल पाठवा. ईमेल qrtune@gmail.com emailcuretune@gmail.com. धन्यवाद आणि जय हो.

0: श्रोते हो स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत होते स्वर संजीवनी हा कार्यक्रम. संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी ही मालिका सादर केली होती सुहास जोशी यांनी. आजचा राग होता शुद्ध सारंग. श्रोते हो पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये सोमवारी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र.
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06। कुछ

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।